मग ऐकप्यांक योकार आणि सुप्रभात. तुम्ही ट्यून केले 105.4 मेगाहर्ट्झाचेर एफ एम रेनबो आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल तुम्ही ऐकतात. तसेच आमकां ऐकात आमच्या न्यूज ऑन एअर ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मारूय. आमची विविध भारती म्हादय ही चॅनलां देखून तुमच्यान ऐकूं येतात. मग ऐकप्यांनो, आज वार मंगळार, भारतीय सौर दिन 13 श्रावण 1948 म्हळ्यारूच 4 ऑगस्ट 2026. सकाळची 5:56 जातात आणि आम्ही आरंभ करता आमच्या पहिल्या सभेचो. सगळ्यांक सुप्रभात, योकार आणि स्टे ट्यून. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल.

105.4 मेगाहर्ट्झचे तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल. मग ऐकमेनो सोवर जाऊन 5 मिनिटं जातात आणि आता ऐकूया आज विद्रोपाच्या कार्यावळींची रूपरेषा. मग ऐकमेनो सोवर जाऊन 10 मिनिटांचेर तुमच्या सांगताक असलेली पुष्पांजली ही भक्तिमय गीतांची कार्यावळ, त्या उपरांत 6:30 वरांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन पंडित जितेंद्र अभिषेकी हांचे गायन तुमकां आयज आयकपाक मेळटले, राग भोपाल तोडी. आणि त्या उपरांत पंडित जगदीश प्रसाद हांचे गायन आयकात दादरा भैरवी. 7:10 तुमच्या सांगताक असलेली नमस्कार गोवा ही कार्यावळ मोगा ऐकपनो. आणि त्या उपरांत कातारांची कार्यावळ तुमच्या सांगताक असलेली 8:15. 9:00 सदाबहार ही कार्यावळ तुमच्या सांगताक असलेली आणि मराठी संगीताचा कार्यक्रम तुमकां ऐकपाक मेळटलो 10:10. कोकणी हिंदुस्थानी सॉंग्स तुमकां ऐकपाक मेळटली 11:05 FM रेनबो वेल्यान. आणि त्या उपरांत कांयच खिणा भितर चित्ररंजन ही कार्यावळ ऐकात 12:10. मोगळ्या केप्यानो कातारांची कार्यावळ तुमच्या जेवणाची चव वाढोवपाक येतली दनपारच्या 1:05. घेयात कातारांचो आस्वाद आमच्या FM रेनबो वेल्यान दनपारच्या 1:05. मराठी भावगीतांची कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली 2:00. आणि त्या उपरांत वेस्टर्न म्युझिकान जुग बॉक्स ही कार्यावळ ऐकात 2:32. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. आणि आयज विद्रोपाच्या कार्यावळीन 3:00 तुमकां आयज ऐकपाक मेळटली वेस्टर्न म्युझिकान रिदम अँड ब्लूज ही वेस्टर्न म्युझिक कार्यावळ. दनपारच्या 3:30 NCRT प्रस्तुत उमंग ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. आणि त्या उपरांत कांय खिणा भितरच 4:00 वेस्टर्न म्युझिकान रिक्वेस्ट प्रोग्राम तुमच्या सांगताक आसतलो. मोगाळ केपनो वेस्टर्न म्युझिकान रॉक ऑन ही कार्यावळ आसली 5:10. आणि आमच्या दुसऱ्या सभेन तेच म्हळ्यार सांजेच्या 5:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन पंडित गणपती भट हांचे गायन तुमकां ऐकपाक मेळटले, राग गोरख कल्याण ह्या रागांतल्यान. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. सांज फुलोवपाक तुमच्या खातीर आसतली 5:00 रेनबो सांज ही कार्यावळ. आणि त्या उपरांत हॅलो चित्ररंजन फोन इन कार्यावळ तुमच्या सांगताक आसतली 7:10. मोगळ्या केप्यानो कातारांची कार्यावळ परत एकदा तुमचो सांगात वाडयतली 8:00. आणि त्या उपरांत 8:30 सदाबहार ही कार्यावळ तुमच्या सांगात आसतली. ट्युजडे ट्विस्ट ही कार्यावळ ऐकात 9:15. आणि 10:05 तुमकां ऐकपाक मेळटली वेस्टर्न म्युझिकान द कंट्री म्युझिक आर ही वेस्टर्न म्युझिकाची कार्यावळ. विद्रोपाच्या कार्यावळीन निमाणे कडेन वेस्टर्न म्युझिक कार्यावळ तुमच्या सांगात आसली हार्ट टू हार्ट. आणि या बरोबर ही आशिल्ली आयज विद्रोपाच्या कार्यावळींची रूपरेषा. ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. मोगळ्यापणू 9:09 आणि 16 सेकंद तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो चॅनल.

104.4 മെഗാഹെർട്സ് മേഘതാത് ആകാശവാണി പണിച്ച എഫ് എം റെയിൻബോ ചാനൽ മൊഗാഴക്ക് പെനു സോവർ സാവും 10 മിനിറ്റ് ജാ आणि वेळ जाता पुष्पांजली ह्या भक्तिमय गीतांच्या कार्यावळीचो. मोगळ्याक पेनू पुष्पांजली म्हळ्यारूच आमी देवाक अर्पण करता ती फूल आणि फुलाची पाखळी. आणि या भक्तिमय अशा गीतांच्या कार्यावळीतल्यान आमी आमचो भक्तिभाव अर्पण करपाचो प्रयत्न करता. पहिल्या सुवातेर आयच्या ह्या मंगळाच्या पवित्र आणि प्रसन्न खिणार ऐकूया श्री गणेश स्तुती. गणपती बाप्पा मोरया आणि श्री गणेशाय नमः म्हणून सुरुवात करूया एम एस कामंत हांचो आवाज ह्या पहिल्या गीता खातीर.

मंगळाक बांदू तुम्ही ऐकतात पुष्पांजली ही कार्यावळ आणि निकतेच तुम्ही ऐकले श्री गणेश स्तुती. मंगळाक बांदू आम्ही हालीच आषाढी एकादशी मनयली आणि तो पांडुरंग पंढरपूर आणि त्याचबरोबर सगळो संसार राखपी विठुराया आमच्या सगळ्यांच्या जणू काय भेटीक येयलो अशें दिसलें. हरिनामाचो श्री पांडुरंगाच्या नामाचो गजर सबंद गोंयभर सबंद भारतभर आयकपाक गेलो आणि मुखार वयतना तेकाच उलो मारताना त्याच्याकडे मागताना प्रल्हाद शिंदे हांचो आवाज तुमच्या खातीर.

0: आणि या गीता बरोबर पुष्पांजली ही कार्यावळ हंगा सोपता. 6:30 वरां जातात. ऐकुया कोंकणीतल्यान मुखेल खबरो.
1: नमस्कार, हांव देवश्री कामत. ह्यो आसात काय मुखेल खबरो. चलयो आनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाक प्राधान्य दिवचे अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हणला. वेर्णा हांगाच्या न्यायवैजकीय विज्ञान संचालनालयात रोखडेच न्यायवैजक मानसशास्त्र विभाग आनी ई पेशी व्हिडिओ कॉन्फरन्सींग सुविधेचे उक्तावण जातले आनी हाचे वरवीं गोंय आपली न्यायवैजकी विज्ञान आनी फौजदारी न्याय वेवस्था अदीक मजबूत करतले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत ह्या दोनूय सुविधांचे उक्तावण करतले. अनुसूचित जमातींक विधानसभा वेंचणुकेंत आरक्षण मेळचें म्हूण राज्य सरकाराचे केंद्रा कडेन सगळे तरेचे यत्न सुरू आसात अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. धनगर समाजाचो अनुसूचित जमातीन आसपाव जावचो म्हूण मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हे परतून केंद्राकडे प्रस्ताव मांडपासयत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांचे कडेन चर्चा करतले अशें धनगर समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकार हांणी सांगले. खेळा आनी तरणाटे वेव्हार संचालनालयान गोंयच्या खेळा प्राधिकरणाच्या सहकार्यान ब्रिजींग सायन्स आनी स्पोर्ट्स हे संकल्पनेचेर आधारित प्रशिक्षक आनी शारिरीक शिक्षण शिक्षका खातीर अप्लायड स्पोर्ट्स सायन्स या विशयाचेर 3 दिसांची क्षमता निर्माण कार्यशाळा 3 ते 5 ऑगस्ट मेरेन पेडे म्हापसा आयोजित केल्या. 34 दिसांनी जावपी रेल्वे प्रवाशांची गर्दी आनी ते खातीर प्रवाशांक जावपी त्रास मतींत घेवन कोकण रेल्वेन मध्य रेल्वेच्या सहकार्यान 246 खाशेल्या प्रवाशी गाडयांची व्यवस्था केल्या अशी माहिती कोकण रेल्वेचे मुखेल जनसंपर्क अधिकारी सुनील नाडकर हांणी दिली. दुधातली भेसळ रोखडीच बंद केली ना जाल्यार भारतातल्या लोकसंख्येक कॅन्सर जावंक शकता अशी शिटकावणी संवसारीक भलायकी संघटनेन दिल्या असो दावो करून सोशल मिडियाचेर एक बनावट खबर पातळत आसा. ही खबर फटीची आसा अशें सरकारान स्पष्ट केलां. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

मगळ्या कपनो 105.4 मेगाहर्ट्स आणि तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल. सवर जाऊन 32 मिनिटं जातात आणि आता वेळ जाता हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीचं. कार्यावळीन पहिल्या सुवातेला ऐकात पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या गायन राग भोपाल तोडी.

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत तुम्ही ऐकले पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे गायन राग भोपाल थोडी, आणि आता पंडित जगदीश प्रसाद यांचे गायन दादरा भैरवी.

is Akashvani, the news read by Saira Mujtaba. The National

0: नमस्कार गोवा मोगळक बनू तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल आणि सगळ्यांचे स्वागत करता तुमच्या आमच्या आवडीच्या कार्यावळींचे नाव जावन असा नमस्कार गोवा. सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन. आजवार मंगळार भारतीय सौर दिन श्रावण 13 शके 1948 म्हळ्यार आयचो हो पवित्र असो दीस. आणि आयच्या ह्या दिसा आयता ऐकूया एक ल्हानसो विचार किरण.
1: एक बरे पुस्तक हजार इश्टांच्या बरोबरीचे असता, पण एक बरो इश्ट एका वाचन घराच्या बरोबरीचो असता. आदले राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम.

0: आणि हो विचार तना मनान धरून आयच्या दिसाची सुरवात करुया. मोगळ ऐकपर्यंत तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा एफ एम रेनबो चॅनल. आज वार मंगळार आणि 4 ऑगस्ट. तर ऐकूया आजच्या दिसाचे दिनविशेष.
1: दिनविशेष

4 ऑगस्ट दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. 4 ऑगस्ट 1914 हे दिसा जर्मनीन बेल्जियमाचेर हल्लो केलो आनी हांगाच्यानच सुरू जाले पयले महायुध्द. ह्या पयल्या महायुध्दाक इंग्लिशींत द ग्रेट वॉर अशेंय म्हणटात. 4 ऑगस्ट 1956 हे दिसा भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे हांगा अप्सरा ही भारताची 6वी अणुभट्टी कार्यान्वीत जाली. 5 दशकां परस चड काळ हे अणुभट्टीन सेवा दिली आनी ताचे उपरांत 2009 वर्सा ती बंद केली. आयचेच हे दिसा 2001 वर्सा भारतातली पयली स्कीन बँक मुंबय लोकमान्य टिळक हॉस्पिटलांत स्थापन जाली. मरणा उपरांत कात दान करपी भारतातली ही पयली स्कीन बँक मुंबय हांगा लोकमान्य टिळक हॉस्पिटलांत तिची स्थापना जाली आयचेच दिसा. तर आयचेच दिसा 2007 वर्सा नासाचे फिनिक्स अंतराळ यान प्रक्षेपीत केले. 4 ऑगस्ट 2007 हे दिसा प्रक्षेपीत जाल्या उपरांत संयुक्त टीम डीप स्पेस नेटवर्का वरवीं अंतराळ यानाच्या संपर्कांत आशिल्ली. इतिहास सांगता आयचेच दिसा 1730 वर्सा पानीपतचे तिसरे लढायेंत लढिल्ले योद्धा सर सेनापती सदाशिवराव भाऊ हांचो जल्म जाल्लो. पतंजलीच्या संस्कृत महाभाष्याचो मराठींत अनुवाद करपी विद्वान वासुदेव शास्त्री अभ्यंकर हांचो जल्म जाल्लो आयचे दिसा 4 ऑगस्ट 1863 वर्सा. तर मराठीतले नामनेचे लेखक नारायण सीताराम फडके हांचोय जल्म आयच्याच दिसाचो. ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयांत प्राध्यापकाचे क

0: काम करताले. नामनेचे पार्श्वगायक किशोर कुमार हांची आयज जयंती. मनोरंजन सृष्टींत जांचे नाव आदरान घेता तेच हे गायक कलाकार अभिनेता किशोर कुमार. पार्श्वगायक संगीतकार गीतकार निर्माता दिग्दर्शक अभिनेता पटकथा लेखक अशो विविध भुमिका तांणी सिनेसृष्टींत गाजयल्यो. आयज तांचो जल्माचो दीस. तांचो जल्म 4 ऑगस्ट 1929 हे दिसा जालो. 1954 वर्साच्या नोकरी ह्या फिल्मातल्यान तांणी हिंदी सिनेसृष्टींत पावल घाले. हिंदी चित्रपटसृष्टींत तांणी दिल्ल्या योगदाना खातीर तांच्या नावार कितलेशेच पुरस्कार आसात. बंगाली, मराठी, आसामी, गुजराती, कन्नडा, भोजपुरी, मल्याळम, उडिया, उर्दू अशा कितल्याशाच भासांनी तांणी गीतां गायली. भारतीय वकील आनी राजकारणी एन रंगास्वामी हांचोय आयज जल्माचो दीस. 4 ऑगस्ट 1950 हे दिसा तांचो जल्म जालो. तर अमेरिकेचे 44वे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हांचोय जल्म आयच्याच दिसाचो. ते पयले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष. 4 ऑगस्ट 1961 हे दिसा तांचो जल्म जालो. ते नोबेल पारितोषीक विजेते. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 4 ऑगस्ट.
1: दिन विशेष.

मग ऐकपनो, नमस्कार गो. आही कालेवळ तुमच्या सांगता कसा आणि तुम्ही ऐकले दिनविशेष. कालेवळ मुखार भर्या बिंद्यावस्थांचो आवाज या कार्यावळीतल्यान.

0: पुर्वी देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. खेळा आनी तरणाटे वेव्हार संचालनालयान गोंयच्या खेळा प्राधिकरणाच्या सहकार्यान ब्रिजींग सायन्स आनी स्पोर्ट्स हे संकल्पनेचेर आदारीत प्रशिक्षक आनी शारिरीक शिक्षण शिक्षकां खातीर अप्लायड स्पोर्ट्स सायन्स ह्या विशयाचेर 3 दिसांची क्षमता निर्माण कार्यशाळा 3 ते 5 ऑगस्ट मेरेन पेडे म्हापसा आयोजीत केल्या. उक्तावण मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केलें.
1: कोण एडेड स्कुलांतलो जरी टिचर जालो जाल्यार तेकाय ट्रेन करपाची गरज आसा. म्हणून आमकां म्हाका दिसता तुमी थोडेसो इनवॉल्वमेंट जर खूब बऱ्या पद्दतीन केलो जाल्यार तेजो खूब बरो उपयोग हो तुमकांय जातलो आनी इन लाँग रन तो स्टेटींतल्या भुरग्यां खातीर जातलो. म्हणून म्हजी तुमकां सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा, ह्या 3 दिसांच्या वर्कशॉपांतल्यान जितके ऑब्जेक्टिव्स आमी साध्य करपाक शकतले, जितके टॉपिक्स आमी कवर करपाक शकतले आनी जितकी नॉलेज आमी गेन करपाक शकतले, तितकी नॉलेज स्वता खातीर तर तेचो उपयोग असाच आसा, बट त्याच बरोबर आमी भुरग्यां खातीर खूब बऱ्या पद्दतीन कसो उपयोग करून घेवपाक शकतले तो आमी फायदो करून घेवया.
0: हाका लागून खेळाशास्त्र आनी वेव्हारीक प्रशिक्षण हांचे मदलो फरक भरपाचो यत्न जातलो. भारतातल्या मुखेल संस्थांचे तज्ञ मार्गदर्शक हे कार्यशाळेंत वांटो घेतले. खेळा मळार उत्कृश्टताय वाडोवप, शारिरीक फिटनसाक चालना दिवपाक आनी भलायकेन भरिल्ल्या जिणे पद्दतींतल्यान ड्रग्स मुक्त भारताक प्रेरणा दिवपाक शारिरीक शिक्षण शिक्षकांची म्हत्वाची भुमिका आसा, अशें हे वेळार उलयतना मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळें.
1: विथ नशामुक्त युवा इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. यू आर डिलिंग विथ द फ्युचर ऑफ द यूथ. तुम्ही जितके त्यांना स्पोर्ट्सान इन्वॉल्व्ह करतले, तुम्ही जितके त्यांना वेगवेगळ्या गेम्सान इन्वॉल्व्ह करतले, तुम्ही ज्यांना जितके त्यांना जाय ती मागीर तो कोण चेस असुनी किंवा कोण टेबल टेनिस असुनी जाल्यार आणी किती असुनी, तुम्ही जितके त्याचे पॅशन किती आहे ती पळून त्यांना इन्वॉल्व्ह करतले, तितके अशा बाकीच्या सगळ्या ज्याका आम्ही म्हणता की ॲडिक्शन आणि या सगळ्या गोष्टी पासून तो सायडीक रावतलो. ही विल फोकस ऑन हिज हेल्थ, ही विल फोकस ऑन हिज फिटनेस, ही विल फोकस ऑन हिज करियर आणि इन लॉ लॉंग रन. ज्याका आम्ही म्हणता की नशामुक्त युवा विच इज एन विकसित युवा विल लीड टू द विकसित गोवा अँड विकसित भारत, हे करपाची गरज असा.
0: 34 दिसांनी जावपी रेल्वे प्रवाशांची गर्दी आणि ते खातीर प्रवाशांक जावपी त्रास मतीत घेऊन कोकण रेल्वेन मध्य रेल्वेच्या सहकार्यान 246 खाशेल्या प्रवाशी गाड्यांची व्यवस्था केल्या, अशी माहिती कोकण रेल्वेचे मुखेल जनसंपर्क अधिकारी सुनील नाडकर हांणी दिली. वेर्णा हांगाच्या न्यायवैजकीय विज्ञान संचालनालयात रोखडेच न्यायवैजक मानसशास्त्र विभाग आनी ई पेशी व्हिडिओ कॉन्फरन्सींग सुविधेचे उक्तावण जातले आनी हाचे वरवीं गोंय आपली न्यायवैजकी विज्ञान आनी फौजदारी न्याय व्यवस्था अदीक मजबूत करतले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत ह्या दोनी सुविधांचे उक्तावण करतले. आमच्या खबराकारान दिल्ल्या माहिती प्रमाण नवीन न्यायवैजक मानसशास्त्र विभागात पॉलिग्राफ तपासणी आणि लेयर्ड व्हॉइस एनालायझर यासारखी प्रगत वैज्ञानिक साधना सादर करतले. राज्याभायर प्रयोगशाळेचेर निंबून रावप उणे जातले आनी फौजदारी तपासाचो वेग आनी अचूकता सुदारतली. अनुसूचित जमातीक विधानसभा वेंचणुकेंत आरक्षण मेळचें म्हूण राज्य सरकाराचे केंद्रा कडेन सगळे तरेचे यत्न सुरू आसा, अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. बेगीनूच आरक्षणाविशी निर्णय जातलो अशी आस्त तांणी उक्तायली. 15 दिसांत निर्णय जालो जाल्यार विधानसभा वेंचणुकेंत आरक्षण मेळपाक कसलीच आडखळ आसची ना, अशें मंत्री रमेश तवडकार हांणी सांगलें. धनगर समाजाचो अनुसूचित जमातीन आस्पाव जावचो म्हूण मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हे परतून केंद्रा कडेन प्रस्ताव मांडपा सयत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांचे कडेन चर्चा करतले, अशें धनगर समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकार हांणी सांगले. धनगर समाजाच्या शिष्टमंडळान काल मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे कडेन चर्चा केली. चर्चे उपरांत धनगर समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकार हांणी ही माहिती दिली. केंद्र सरकाराच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जेम्स ऑफ इंडिया उपक्रमावरवी गोयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय माची. गुगल प्ले स्टोर वा ॲपल ॲप स्टोर वेल्यान वेव्स OTT ॲप डाउनलोड करात आणि माय वेव्स विभागात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओ, रील, डॉक्युमेंटरी, पॉडकास्ट, व्लॉग वा हेर वेगळे डिजिटल व्हिडिओ कलाकृती 31 ऑगस्ट 2026 मेरेन अपलोड करात. अरुणाचलाचे पॅरा शटलर बिरी ताकर हांणी ब्राझीलांतल्या BWF पॅरा वर्ल्ड सर्कीट सर्तींत 2 पदकां जिखलीं. ताकर हांणी दादल्यांच्या दोट्टी सर्तींत भांगरा पदक जाल्यार दादल्यांच्या एकोडी सर्तींत काश्य पदक मेळयलें. फुडल्या 1 ते 3 वरां उत्तर गोंय आनी दक्षीण गोंयांत जायत्या सुवातींनी मध्यम प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय आसा आनी वारें वराक 40 ते 50 किलोमिटर

नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन पळयता सगळ्यांचे स्वागत. तुमच्या सांगताक आशिल्ली तुमची आवडीची कार्यावळ नमस्कार गोवा मोगाळ किंवा न्हू. नमस्कार गोवा ही कार्यावळ मुखार व्हरतना ऐकुया आरती नाईक हांचो आवाज ह्या गीता खातीर.

मोगाळकप्यानो, हा शिलो आरती नाही खांचो आवाज आणि नमस्कार गोवा ही कार्यवळ मुखार व्हरतना ऐकूया पुरुषोत्तमपण आणि दिव्या प्रभू हांचो आवाज ह्या मुखार या गीता खातीर.

नमस्कार गोवाकार अरविंद, मी ऐकलं पुरुषोत्तम पै आणि दिव्या प्रभूहांचो आवाज ह्या गीता खातीर. मोगाळकऱ्यांनो नमस्कार. गोवा ही कार्यावळ तुम्ही ऐकत आहात आणि कार्यावळीन मुखार वयतना अजित कडकडे हांचे स्वर तुमच्या खातीर.

मगाळ कपानो सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचा आवाज या गीताखातीर तुम्ही ऐकलो. आणि याबरोबर नमस्कार गोवा ही कार्यवळ हांगाच सोपता.

0: heritage, your pride. Showcase Goa's cultural tapestry to the nation through the Ministry of Information and Broadcasting's Gems of India initiative. To participate, download the Waves OTT app from the Google Play Store or Apple App Store. Go to My Waves section and upload your short video, reel, documentary, podcast, vlog, or any innovative digital creation by 31st of August 2026. Compete to win Rs. 50,000 at the district level, Rs. 2 lakh at the state level, and 5 lakh rupees at the national level. Share the stories of our soil with the entire nation. Join Gems of India today. Your heritage, your pride. Showcase Goa's cultural tapestry to the nation through the Ministry of Information and Broadcasting's Gems of India initiative. To participate, download the Waves OTT app from the Google Play Store or Apple App Store. Go to My Waves section and upload your short video, reel, documentary, podcast, vlog, or any innovative digital creation by 31st of August 2026. Compete to win Rs. 50,000 at the district level, Rs. 2 lakh at the state level, and 5 lakh rupees at the national level. Share the stories of our soil with the entire nation. Join Gems of India today.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
3: आणि हा आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
4: गावामधी खास नाव गाव रे मजो गाव.
3: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
2: गाव आणि हाव.
5: कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.
6: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.
7: मुगळ्याक पेनू आडवरा आजा देता कांयच खिणा भितर सहक्षेपीत करता दिल्ली केंद्रा वेल्यान समाचार प्रभात आयक पागरावात.
8: यार सच बताऊं अभी तो गर्मियां शुरू हुई है और 7,000 रुपए का बिजली बिल भी आने लगा. वाइफ कब से बोल रही है सोलर पैनल लगवाने के लिए, बोलती है सरकार सब्सिडी भी दे रही है. मैंने जिनको पूछा सबका

105.4 मेगाहर्ट्झचे तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा एफ एम रेनबो चॅनल मोगाळ्याकडून सगळ्यांच्या प्रेदा स्वागत करता. एफ एम रेनबो आणि 8:16 आणि 4 सेकंड कातारांची कार्यवळ तुमच्या सांगताक पहिल्या सुवातेर शॅरॉन हांचो आवाज ह्या पहिल्या कातारा खातीर.

कतारांच्या कार्यावळीन मुखार वयतना यंग चिको गायता ओवर टायम हे कतार आयकुया.

नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. स्वातंत्र्य सेनानी आनी समाजसुदारक उत्कलमणी पंडीत गोपबंधू दास हांच्या पुतळ्याचें अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी नवी दिल्लीत केलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नशामुक्त युवा अभियान सुरू केलां. ब्रिक्स भ्रष्टाचार विरोधी कार्यपंगडाची आनी मालमत्ता पुनर्प्राप्ती विशयक ब्रिक्स तज्ञ नेटवर्काची दुसरी बसका आयज हैदराबाद तेलंगणा हांगा सुरू जाता. स्वित्झर्लंडात जावपी टूर दी फ्रांस फेम सर्तीत वांटो घेवपी

0: पहिली भारतीय बायल म्हणून तरणाटी सायकल चालक हर्षिता जाखर हिणी इतिहास घडयला. आता पुराय खबरो. 9 ऑक्टोबर 1877 दिसा पुरी हांगा जल्मल्ले उत्कलमणी ह्या नांवान लोकप्रिय आशिल्ले गोपबंधू दास हांणी आपले जिवीत स्वातंत्र्य संघर्श, शिक्षण, समाजसेवा आनी गरीब आनी वंचीत लोकांचे कल्याण हाचे खातीर ओपले. गांधीजीच्या प्रेरणेंतल्यान गोपबंधू हांणी हुंवार, दुकळ आनी हेर सैमीक संकश्टा वेळार आदार आनी मानवतावादी वावरांतूय फुडाकार घेतिल्लो. अशा ह्या महान स्वातंत्र्य सेनानी आनी समाजसुदारक उत्कलमणी पंडीत गोपबंधू दास हांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी नवी दिल्लीत केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नशा मुक्त युवा अभियान सुरू केला. एका देशव्यापी व्हिडिओ परिषदेवरवी उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले,
1: नशा केवल शरीर को नुकसान नहीं पहुंचाता, नशा एक माँ की मुस्कान छीन लेता है, नशा एक पिता के सपनों को चूर चूर कर देता है, और जब परिवार में समाज में ऐसा होता है और कहीं ना कहीं राष्ट्र की शक्ति भी कमजोर पड़ जाती है, और इसलिए हमें हर एक युवा को नशे के चुंगल में फंसने से बचाना है.
0: ह्या मोहिमेच्या अंतर्गत येवपी 100 सप्तकांच्या येवजणेची रुपरेखा दितना प्रधानमंत्री मोदी हांणी येवपी दर आयतारा खाशेल्यो कार्यावळी कश्यो जातल्यो हाचो तपशील दिलो.
1: आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा. हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी. नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा. आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम होंगे, 100 मजबूत स्टेप्स.
0: ब्रिक्स भ्रष्टाचार विरोधी कार्यपंगडाची आणि मालमत्ता पुनर्प्राप्ती विषयक ब्रिक्स तज्ज्ञ नेटवर्काची दुसरी बसका आज हैदराबाद तेलंगणा हांगा सुरू जाता. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाखाला बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कॉपरेशन अँड सस्टेनेबिलिटी या विषयाचेर 2 दिसांची बसका घडोवन हाडल्या. या बसकेचे उक्तावण कार्मिक आनी प्रशिक्षण खात्याचे सचिव रचना शाह करतली. या कार्यावळीत ब्रिक्स वांगडी देशांचे प्रतिनिधी तशेंच वरिष्ठ धोरण निर्माते, तज्ञ, संबंधित क्षेत्रातले वेवसायीक आनी भ्रष्टाचार विरोधी आनी कायद्याची अंमलबजावणी करपी संस्थाचे प्रतिनिधी हजर रावपाचे आसात. ह्या बसकेत ब्रिक्स वांगडी देश मालमत्ता पुनर्प्राप्ती खातीर आंतरराष्ट्रीय सहकार घटमूट करप, शिमेभायर जावपी भ्रष्टाचाराचेर आळाबंद हाडप आनी शासनात पारदर्शकता आनी जापसालदारकी वाडोवप अशा विषयांचेर चर्चा करतले. पर्यावरण, रान आनी हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी अरुणाचल प्रदेशांतलो ग्लॉलेक भारतांतलो 101वें रामसर थळ म्हणून जाहीर केला. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टांत आनी ह्या घडामोडीचें वर्णन जैवविविधताय संवर्धन, उदक आनी हवामान सुरक्षा आनी शाश्वत उपजिविकेच्या दृश्टीन एक म्हत्वाचें पावल अशें म्हळां. उदेंत हिमालयातले हे निवळ गोळ्या उदकाचे तळे कामलांग व्याघ्र प्रकल्प आनी वन्यजीव अभयारण्याच्या क्षेत्रात आसा आनी जैवविविधतायचे एक मुखेल केंद्र आसा अशें यादव हांणी सांगले. ग्लो तळ्या भोंवतणचो वाठार दाट रानांनी भरिल्लो आसून ह्या सुवातेर आनी ताच्या जलसंचय वाठारांत 150 परस चड झाडांच्यो जाती आनी 49 ऑर्किड प्रजातींची नोंद जाल्या अशें मंत्री यादव हांणी सांगले. राज्याक पयली रामसर थळ मेळिल्ल्यान हो म्हत्वाचो पावंडो मानतात अशें मंत्र्यान नमूद केलें. प्रत्येक नवीन रामसर थळ सैमाची राखण करपा वांगडा ह्या मोलादीक पर्यावरण यंत्रणेचेर आदारून आशिल्ल्या समाजाचो फुडार सुरक्षीत करपाचो सरकाराचो संकल्प घटमूट करता अशें तांणी मुखार सांगले. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी नवी दिल्लीत उझबेकिस्तानाचे गुंतवणूक, उद्देग आनी वेपार मंत्री लाझीज कुद्रातोव हांची भेट घेतली. सोशल मीडिया पोस्टांत गोयल हांणी सांगले की तांच्या बसके वेळार वेपार, गुंतवणूक, वखदां, जोडणी, डिजिटल तंत्रज्ञान आनी उत्पादन ह्या मळार सहकार्य वाडोवन भारत उझबेकिस्तान धोरणात्मक भागीदारी आनी घटमूट करपाविशी उत्पादक चर्चा जाली. दोनूय राष्ट्रांमदी वाडटी भागीदारी वेवसायाक नवी संधी उक्ती करतली आनी सामायिक केल्ल्या समृद्धीत योगदान दितली असो विश्वास गोयल हांणी उक्तायलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.

0: आकाशवाणी पणजी आतां मुखावेल्यो खबरो. देशाची संरक्षण पर्यावरण यंत्रणा घटमूट करपा खातीर संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी आनी नागरी खात्या मदीं चड समन्वय आनी एकात्मता सादपाची गरज आसा हाचेर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी भर दिला. नवी दिल्लींत जाल्ल्या AFHQ नागरी सेवा दीस कार्यावळींत उलयतना सिंग हांणी नदरेक हाडले की सुरक्षा आनी तंत्रगिन्याना संबंदीत बदलत्या आव्हानांक प्रभावीपणान तोंड दिवपाक हाका लागून मदत जातली. गणवेशधारी आनी नागरी सेवा ह्या दोगांची नेशन फर्स्ट ही एक समान वचनबद्धताय आसा अशें संरक्षण मंत्र्यान सांगले. आनी जेन्ना ध्येय एकूच आसता तेन्ना वेवस्थेच्या दर एका घटकाचे रुपांतर राष्ट्राचे बळगे जाता अशें तांणी म्हळें.
1: भारत में यूनिफॉर्म और सिविल सर्विसेज दोनों का एक ही कमिटमेंट है, राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट. जब उद्देश्य एक हो तो व्यवस्था की हर शक्ति राष्ट्रीय सामर्थ्य में बदल जाती है. सिविलियन और मिलिट्री ऑफिसर्स के बीच स्ट्रक्चर्ड क्रॉस एक्सपोजर को और अधिक बढ़ाने की आवश्यकता है.
0: लष्करी आनी प्रशासकीय एकत्रीकरणाची प्रक्रिया वेगवेगळ्या तरेन फुडें वचूंक शकना अशें संरक्षण मंत्र्यान अधोरेखित केलें. जसजशी संयुक्त आनी एकात्मिक संरचना विकसीत जाता तशी तशी धोरण, प्रशासन आनी मानवी संसाधन वेवस्थापन ह्या सारख्या म्हळ्यार सातत्य आनी तज्ञताय हाची गरज आसतली अशें तांणी सांगले.
1: किसी भी सेना को शक्ति केवल हथियारों और गोले बारूदों से ही नहीं मिलती है, बल्कि उन हजारों ऐसे अदृश्य लोगों के द्वारा भी मिलती है जो हमेशा उसके पीछे, उसके सपोर्ट में सदैव पूरी लगन के साथ खड़े रहते हैं. आर्म फोर्सेज हेडक्वार्टर सिविलियन सर्विसेज उन्हीं अदृश्य लेकिन निर्णायक शक्तियों में से एक है.
0: दुधातली भेसळ रोखडीच बंद केली ना जाल्यार भारतातल्या उण्यात उण्या 87% लोकसंख्येक कॅन्सर जावंक शकता अशी शिटकावणी संवसारीक भलायकी संघटनेन दिल्या असो दावो करून सोशल मिडियाचेर एक बनावट खबर पातळत आसा. ही खबर फटीची आसा अशें सरकारान स्पश्ट केलां. संवसारीक भलायकी संघटनेन असो कसलोच सल्लो वा शिटकावणी दिवंक ना अशें प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चॅक विभागान स्पश्ट केलां. लोकां मदीं गोंदळ आनी गरजेभायर भय पातळपाच्या हेतान अशा बनावट मजकुरा बाबत सावध रावपाची शिटकावणी विभागान दिल्या. अधिकृत म्हायती खातीर फक्त सरकारी स्रोतांचेर आदारून रावपाचें आवाहन PIB लोकांक केलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचो व्हिडिओ फेसबुकांतल्यान तात्पुरतो काडून उडोवपा विशीं संसदीय संचार आनी माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीन नवी दिल्लींत मेटा अधिकाऱ्यां कडेन बसका घेतली. भाजपा खासदार आनी समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे हांणी प्रधानमंत्र्यांची सोशल मिडिया पोस्ट काडून उडयल्ल्या खातीर मेटा इंडियाचेर टिका केली. बसके उपरांत पत्रकारांकडेन उलयतना दुबे हांणी म्हळें की समितीन मेटाचे CEO मार्क झुकरबर्ग हांणी ह्या बद्दल माफी मागची अशी मागणी केल्या आनी जर तांणी तशें केले ना तर कलम 79 अंतर्गत आशिल्ले तांचे सेफ हार्बर संरक्षण काडून घेवचें. तशेंच मेटा, युट्यूब आनी एक्स ह्या प्लॅटफॉर्माचेर आशिल्ल्या अल्गोरिदम आनी कंटेंट मॉडरेशन संबंदीत समस्यांचे योग्य निराकरण करपाक अपेक्षीत थारिल्ल्याचो आरोपूय भाजपा खासदारान केलो. पेट्रोल, डिझेल आनी विमान टर्बायन इंधन निर्यातीचेर खासा अतिरिक्त अबकारी शुल्कात सरकारान सुदारणा केल्या. सरकारान फुडल्या 15 खातीर नवे दर जाहीर केल्यात. ते प्रमाण आतां डिझेल निर्यातीचेर दर लिटराक 25.50 रुपया, रस्तो आनी मुळाव्या साधन सुविधांचो सेस 1.5 रुपया सयत जातलो, जाल्यार ATF निर्यातीचेर शुल्क दर लिटराक 22 रुपया मेरेन वाडिला. तेच बरोबर पेट्रोलाच्या निर्यातीचेर शुल्क दर लिटराक 3.50 रुपया मेरेन वाडिला. अर्थ मंत्रालयान जाहीर केल्ले सुदारीत दर आयज सावन लागू जाल्यात. संरक्षण दल प्रमुख जनरल NS राजा सुब्रमणी हांणी फुडारांतल्या संघर्षाक आकार दिवपाक कृत्रीम बुद्धिमत्ता, सायबर क्षमता, स्वायत्त प्रणाली, माहिती झूज, अंतरिक्ष तंत्रज्ञान आनी डेटा आधारीत निर्णय क्षमता हांच्या वाडट्या भुमिकेचेर उजवाड घालो. संरक्षण मुखेली नवी दिल्लीत ट्राय सर्विसीस फ्युचर वॉरफेअर कोर्साच्या 4थ्या आवृत्तीच्या उक्तावण अधिवेशनात उलयताले. स्वित्झर्लंडात जावपी टूर दी फ्रांस फेम सर्तीत वांटो घेवपी पयली भारतीय बायल म्हणून तरणाटी सायकल चालक हर्षिता जाखर हिणें इतिहास घडयलो. ह्या खट्टर सर्तीच्या दुसऱ्या टप्प्यात अधिकृत सुरवातीक 19 वर्सां पिरायेच्या खेळाडून अफगाणिस्तान, आल्जेरिया, चिली, इथिओपिया, नामिबिया आनी युगांडा ह्या देशातल्या 8 प्रतिभावान सायकलपटूंच्या पंगडाचें फुडारपण केलें. भारतीय हवामान खात्यान काल अरुणाचल प्रदेश, बिहार, उपहिमालयन, अस्तंत बंगाल आनी सिक्कीम हांगा वट्टे सामको व्हडा प्रमाणांत पावस पडपाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. तशेंच आयज आनी फुडले 2 दीस अंदमान निकोबार जुंवे, आसाम, मेघालय, केरळ, माहे, कोकण, कर्नाटक, झारखंड, गोंय आनी मध्य महाराष्ट्र हांगाय अशीच हवामानाची परिस्थिती उरपाची शक्यताय आसा. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट काय मुखेल खबरो. स्वातंत्र्य सेनानी आनी समाजसुदारक उत्कलमणी पंडीत गोपबंधू दास हांच्या पुतळ्याचें अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी केलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नशामुक्त युवा अभियान सुरू केलां. ब्रिक्स भ्रश्टाचार विरोधी कार्यपंगडाची आनी मालमत्ता पुनर्प्राप्ती

0: विशयक ब्रिक्स तज्ञ नेटवर्काची दुसरी बसका आयज हैदराबाद जाता आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 नमस्कार.
1: तुम्ही ट्यून केला.

104.4 मेगाहर्ट्झचे तुम्ही ट्यून केलं आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल 9 वर जाऊन 4 मिनिटं आणि 15 सेकंड जातात. मोगाळ ऐकप्यानो वेळ जाता सदाबहार ह्या कार्यावळीचा आणि महेंद्र कपूर यांचा आवाज ह्या पहिल्या गीताखाती.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

105.4 MHz चाचर तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल म्युझिकली युअर्स आणि तुमच्या सांगात कसा आमची सदाबहार ही आदल्या हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ मगळा केपॅनो मुखार वेतना मुकेश यांचा आवाज आता ऐकूया ह्या फुडल्या गीता खातीर.

है गीत जाऊन असा बून जो बन गई मोती ह्या फिल्मातले मुकेश यांचा आवाज सतीश फाटिया आणि संगीत पथकल्ले हे गीत तुमच्या खातीर सदाबहार कार्यावळीतल्यान.

मगर पनो हमरा सैफुल मतले है कि रशिले महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांचा आवाज, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर मुखावेला स्वातीर तुमच्या खातीर.

शागिर्द ह्या फिल्मातले हे गीत मोहम्मद रफी आणि लता मंगेशकरांचा आवाज तुम्ही ऐकलो. मजरूह सुलतानपुरी यांची ही रचना आशिली मोगाळ एकप्यान आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्यांनी संगीतबद्ध केल्ले हे गीत शागिर्द ह्या फिल्मा खातीर. मुखारवीत नायक या लता मंगेशकर आणि मुकेश हांचो जोड आवाज.

आणि या गीताबरोबर सदाबहार ही कार्यवळ हंगात सोंपता. मोगाळाक पॅनू धावर जावन 5 मिनटां जातात. संक्षेपीत करता दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशींतल्यान खबरो आयकपाक रावात.

चैनल। नमस्कार रसिका श्रोते हो, एफ एम रेनबो वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आणि संगीताच्या या सुंदर प्रवासात आपण काही आज अजरामर सुरेल आणि मनाला स्पर्श करणारी मराठी गाणी ऐकणार आहोत। मराठी संगीताच्या या कार्यक्रमात सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, दिवसाची सुरुवात जर एका सुंदर विचाराने झाली तर मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते। तर कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अजित परब आणि मुग्धा वैशंपायन यांच्या पवित्र आणि सुरेल आवाजात हे सुंदर असं गाणं तुमच्यासाठी।

श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात शांत आणि ह्या सुरेल अशा गीताने झालेली आहे. आकाशात जेव्हा काळेकुट्ट ढग जमा होतात तेव्हा निसर्गासोबतच आपल्या मनातही आठवणींची दाटी होते. आठवणींच्या याच पावसाळ्यात भिजायला आणि अशाच एका गीतासोबत गाण्यासोबत ह्या कार्यक्रमाला पुढे नेत आहे.

श्रोते हो, आई शपथ या चित्रपटातून हे गीत होतं साधना सरगम यांच्या आवाजात. श्रोते हो, संगीतामध्ये असं काही सामर्थ्य असतं की ते आयुष्यातील प्रत्येक क्षणाला फुलवून टाकतं. आणि जेव्हा गाणं गान कोकिळा आशा भोसले यांचं असतं, तेव्हा त्या स्वरांच्या जादूने मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. कार्यक्रमात पुढचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात तुमच्यासाठी.

मराठी संगीताचा कार्यक्रम आणि तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल. श्रोते हो, मराठी संगीताच्या या कार्यक्रमात आता पुढे जाताना आशा भोसले यांच्या स्वरात हे पुढचं गीत तुमच्यासाठी. कोकिळेची कुहू कुहू ऐकली की निसर्ग कसा उठून दिसतो, अगदी तसंच गाणंही ऐकलं की मन आनंदाने भरून येतं. आशा भोसले यांच्या आवाजातील पुढील अजरामर रचना तुमच्यासाठी मराठी संगीताच्या या कार्यक्रमातून.

पी सावळराम यांची ही रचना होती. वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं. बायकोचा भाऊ ह्या चित्रपटातील हे गीत तुम्ही ऐकलं मराठी संगीताच्या या कार्यक्रमात. श्रोते हो, आशा भोसले यांचा आवाज तुम्ही ऐकत आहात. आणि यापुढेही आता हे पुढचं गीत जे आहे ते आशा भोसले यांच्याच आवाजात आहे. निसर्ग, पाऊस आणि संगीत याचं नातं फार जुनं आहे. पावसाच्या सरी आणि स्वरांच्या लहरी जेव्हा एकत्र येतात तेव्हा घनराणी सारखी सुंदर रचना जन्माला येते. पुन्हा एकदा आशाताईंच्या जादुई आवाजात ऐकूया घनराणी हे अजरामर गीत.

श्रोते हो, आजच्या या संगीतमय प्रवासाच्या शेवटाकडे आता वळताना आता आपण एक सुंदर असं नाट्य संगीताचा नजराणा ऐकणार आहोत. नाटक मीरा मधुरा या नाटकातील, ज्याची रचना आहे वसंत कानेटकर यांची. आणि या गाण्याला प्रदीप सर मुकादम यांचे स्वर लाभलेले आहेत.

मित्रांनो, संगीत मीरा मधुरा या नाटकातील हे गीत होतं. वसंत कानेटकर यांची रचना या गीतासाठी तुम्ही ऐकलीत. मित्रांनो, संगीताचा हा सुरेल प्रवास असाच पुढे नेऊया. कधी कधी प्रेमात किंवा मैत्रीत झालेली छोटीशी सुरुवात किंवा छोटीशी अशी रुसवा फुगवीसाठी सुद्धा किती

मित्रांनो, सलील कुलकर्णी यांचा हा आवाज होता आणि त्यांचीच ही रचना होती मराठी संगीताच्या कार्यक्रमात. काय सुरेल आणि भावपूर्ण शब्द होते. आता वळूया मराठी नाट्यसंगीताच्या एका अतिशय भव्य आणि अजरामर रचनेकडे. ऐतिहासिक नाटक रणधुंदुबी मधील हे पद, जे स्वाभिमान आणि भावोत्कटतेने भरलेले आहे, प्रदीप सर मुकादम यांच्या भारावून टाकणाऱ्या आवाजात ऐकूया हे नाट्यगीत.

श्रोते हो, संगीत नाटक रणधुंदुबी या नाटकातील ही रचना होती वीर वामनराव जोशी यांची आणि स्वर होते प्रदीप सरमुकादम यांचे. आणि याबरोबर मराठी संगीताच्या कार्यक्रमातून आम्ही तुमचा निरोप घेतो. ऐकत रहा आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल.

डॉक्टर शकुंतला भरणे कार्यावळीची सुरुवात करताना त्यांनी गायले हे गीत तुम्ही ऐकले दुतर्भिकाजी घाणेकरांचे. आणि आता कार्यावळीत फुडल्या सुवातेर विजयाबाई सरमळकार हांचे गीत, गावपी कलाकार सुरेखा धोपेश्वरकर.

प्रचला आमोणकार, तुमी आयकलो तांचो हो आवाज हरदत्त खाणेपारकार हांच्या गीता खातीर. संगीतशिलय पंडीत योगीराज नायक हांचे सुगम संगीताची ही कार्यावळ तुमी आयकतात एफएम रेनबोच्या वितरावणीत. ह्या उपरांतचे गीत रोखडेच. तुमचे दायज, तुमचो अभिमान, गोंयचे सांस्कृतीक दायज आनी जाग्या जाग्याचे वैभव सगळ्यांक दाखोवपाची ही आसा भांगराची संद. केंद्र सरकाराच्या माहिती आनी प्रसारण मंत्रालयाच्या जेम्स ऑफ इंडिया उपक्रमा वरवीं गोंयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय प्लॅटफॉर्म. आयजूच गुगल प्ले स्टोर वा एपल एप स्टोरा वेल्यान वेव्स ओटीटी एप डावनलोड करात आनी माय वेव्स सेक्शनात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओज, रील, डॉक्युमेंटरी, पॉडकास्ट, व्लॉग वा हेर अनोख्यो डिजिटल व्हिडिओ कलाकृती 31 ऑगस्ट 2026 मेरेन अपलोड करात. वांगडाच जिल्लो पांवड्यार 50,000, राज्य पांवड्यार 2,00,000 आनी राष्ट्रीय पांवड्यार 5,00,000 रुपयांची इनामां जिखपाची संद. आमच्या मातयेतल्यो आमच्यो काणयो आतां आख्ख्या देशाक दाखयात. आयजूच जेम्स ऑफ इंडियात वांटेकार जायात. एफएम रेनबोच्या वितरावणीत सुगम संगीताची ही कार्यावळ आता फुडें व्हरतना पंडित जितेंद्र अभिषेक.

पंडित जितेंद्र अभिषेकी हांचो हो आवाज ही गीत रचना शंकर रामाणी हांची आणि ह्या उपरांत त्यांनी गायले हे गीत बाकीबाब बोरकर हांचें.

रेनबो चे वितरावणी तुम्ही ऐकत आहात तुमच्याच आवडीच्या यो तर एक वार कार्यावळी आमच्या स्टुडिओतल्या घड्याळ पारावर जाऊन 10 मिनिटं जातात कार्यावळींची ही रूपरेषा. ऐकपाक रावात ह्या उपरांत चित्ररंजन फिल्मी संगीत आणि आयज किशोर कुमार हांचो आवाज. एक वर जाऊन 5 मिनिटांचेर आसतली कातारां तर दोनांक भावगीत. पश्चिमी संगीताच्यो तरेकवार कार्यावळी 2:30 जावन पयल्या सुवातेर जूक बॉक्स, 3 रिदम एन्ड ब्लूज. रिक्वेस्ट कार्यावळ आसतली 4:05. 5 मिनटांचेर रॉक ऑन म्युझिक ऐकपे न्हू पश्चिमी संगीताच्यो ह्यो तरेकवार कार्यावळी 5:30 मेरेन. आनी उपरांत परतून एकदां सांजवेचें प्रसारण घेवन येता तुमच्या खातीर तरेकवार कार्यावळी 5:35 शास्त्रीय संगीत पंडित गणपती भट हांचे गायन तांणी गायिल्लो राग गोरख कल्याण. 6:05 रेनबो सांज. 7:10 हॅलो चित्ररंजन. कातारांची कार्यावळ आसतली 8:00 तर 8:30 सदाबहार. न्यूज एट 9 खबरापत्र दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्या उपरांत पश्चिमी संगीत ट्यूजडे ट्विस्ट. 10:05 कंट्री म्युझिक आर आणि 11:10 पश्चिमी संगीत हार्ट टू हार्ट. आमच्या ऐकप्याक आम्ही याद करून दिता दनपारचे सभेन मजगती 3:30 एनसीआरटीन प्रायोजित केल्ली कार्यावळ उमंग आमी वितरायतात. एफएम रेनबोच्या वितरावणीत ऐकप्यानो आमचो तुमचो हो सांगात मध्यान रातच्या 12:02.

तुमचे दायज तुमचो अभिमान. गोंयचे सांस्कृतीक दायज आनी जाग्या जाग्याचे वैभव सगळ्यांक दाखोवपाची ही आसा भांगराची संद. केंद्र सरकाराच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जेम्स ऑफ इंडिया उपक्रमावरवी गोंयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय प्लॅटफॉर्म. आयजूच गुगल प्ले स्टोर वा एपल एप स्टोरावेल्यान वेव्स ओटीटी एप डाउनलोड करात आणि माय वेव्स सेक्शनात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओज, रील, डॉक्युमेंटरी, पॉडकास्ट, व्लॉग वा हेर अनोख्यो डिजिटल व्हिडिओ कलाकृती 31 ऑगस्ट 2026 मेरेन अपलोड करात. वांगडाच जिल्हो पावड्यार 50,000, राज्य पावड्यार 2,00,000 आणि राष्ट्रीय पावड्यार 5,00,000 रुपयांची इनामां जिखपाची ही संद. आमच्या मातयेतल्यो आमच्यो काणयो आता अख्ख्या देशाक दाखयात. आयजूच जेम्स ऑफ इंडियात वाटेकार जायात.

ऐकपेनो किशोर कुमार, महान भारतीय पार्श्वगायक, अभिनेता आणि संगीतकार. त्यांचे मूळ नाव आभास कुमार गांगुली. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना अष्टपैलू आणि अद्वितीय आवाजाचं बादशहा मानतात. 4 ऑगस्ट अर्थात आईच्या ह्याच दिसा 1929 वर्षा खंडवा मध्य प्रदेशात त्यांचा जन्म. अशोक कुमार आणि अनूप कुमार ह्यांचे ते लहान भाव. हजारांनी गाणी वेगवेगळ्या भाषांनी किशोर कुमार ह्यांनी गायली. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन ह्यांच्या चित्रपटांखातीर त्यांनी गायली गीतां अक्षरशः गाजली. किशोर कुमार ह्यांचे नाव घेतले की कानात आणि मनात घुमूंक लागता तो त्यांचोच आवाज.

एफ एम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ताल ठरल्या फिल्मी संगीताचेर ऐकत चित्ररंजन आणि आयची कार्यावळ घेऊन आयल्या किशोर कुमार हांचो आवाज. 12:31 जाल्यात, वेळ जाला ऐकपाचो मुखेल खबरो, आणि ह्यो खबरो जाल्या उपरांत परतून एकदां चित्ररंजन.

नमस्कार, हा मानसी आणि ही असात काय मुखेल खुबरो. नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स संसदीय पक्षाची मंगल मिलन ह्या नावान वळखतात ती सप्तकी रणनीती बसका आज संसद घरात झाली. हे बसकेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि हेर फुडारी हजर आशिल्ले. अनुसूचित जमातीक विधानसभा वेंचणुकेंत आरक्षण मेळचे म्हण राज्य सरकाराच्या केंद्राकडेन सगळे तरेचे यत्न सुरू आसात अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. धनगर समाजाचो अनुसूचित जमातीन आस्पाव जावचो म्हण मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हे परतून केंद्राकडेन प्रस्ताव मांडपासयत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांचे कडेन चर्चा करतले अशें धनगर समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकर हांणी सांगलें. खेळां आनी तरणाटे वेव्हार संचालनालयान गोंयच्या खेळां प्राधिकरणाच्या सहकार्यान ब्रिजींग सायन्स आनी स्पोर्ट्स हे संकल्पने आधारित प्रशिक्षक आणि शारीरिक शिक्षणिक शिक्षकांखातीर अप्लायड स्पोर्ट्स सायन्स या विषयाचेर 3 दिसांची क्षमता निर्माण कार्यशाळा 3 ते 5 ऑगस्ट मेरेन पेडे म्हापसा आयोजित केल्या. चवथीच्या दिसांनी जावपी रेल्वे प्रवाशांची गर्दी आणि त्याखातीर प्रवाशांक जावपी त्रास मतींत घेऊन कोकण रेल्वेन मध्य रेल्वेच्या सहकार्यान 246 खाशेल्या प्रवासी गाड्यांची व्यवस्था केल्या अशी माहिती कोकण रेल्वेचे मुखेल जनसंपर्क अधिकारी सुनील नाडकर हांणी दिल्या. दुधातली भेसळ रोखडीच बंद केली ना जाल्यार भारतातल्या उण्यात उण्या 87% लोकसंख्येक कॅन्सर जावंक शकता अशी शिटकावणी संवसारीक भलायकी संघटनेन दिल्या असो दावो करून सोशल मिडियाचेर एक बनावट खबर

पातळत असा, ही खबर फटीची असा अशें सरकारान स्पष्ट केला. लोकसभेचे सर्वोच्च न्यायालयाची संख्या सुधारणा विधेयक 2026 मंजूर केला. या विधेयकाचो उद्देश सर्वोच्च न्यायालय कायदो 1956 सुधारणा करून सर्वोच्च न्यायालयीन न्यायाधीशांची संख्या सध्याच्या 33 वेल्यान 37 मेरेन वाडोवप असो आसा. ह्या वर्सा मे म्हयन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या 33 वेल्यान 37 मेरेन वाडोवपाचो एक अध्यादेश जारी केला. सभागृहाचे कामकाज फाल्यां सकाळी 11 वरां मेरेन तहकूब केला. स्वतंत्र सेनानी आनी समाजसुधारक उत्कलमणी पंडीत गोपबंधू दास हांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी नवी दिल्लीत केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नशामुक्त युवा अभियान सुरू केला. ब्रिक्स भ्रष्टाचार विरोधी कार्य पंगडाची आणि मालमत्ता पुनर्प्राप्ती विषयक ब्रिक्स तज्ञ नेटवर्काची दुसरी बसका आयज हैदराबाद तेलंगणा हांगा सुरू जाता. आणि स्वित्झर्लंडात जावपी टूर दी फ्रांस फेम्स सर्तींत वांटो घेवपी पहिली भारतीय बायल म्हण तरणाटी सायकल चालक हर्षिता झाकर हाणें इतिहास घडयलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

तुमचे दायज, तुमचो अभिमान, गोयचे सांस्कृतिक दायज आणि जाग्या जाग्याचे वैभव सगळ्यांक दाखवपाची ही असा भांगराची संद. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जेम्स ऑफ इंडिया उपक्रमावरवी गोयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय प्लॅटफॉर्म. आयजूच गुगल प्ले स्टोर वा एपल एप स्टोरावेल्यान वेव्स ओटीटी एप डाउनलोड करात आणि माय वेव्स सेक्शनात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओज, रील, डॉक्युमेंटरी, पॉडकास्ट, व्लॉग वा हेर अनोख्यो डिजिटल व्हिडिओ कलाकृती 31 ऑगस्ट 2026 मेरेन अपलोड करात. वांगडाच जिल्हा पावड्यार 50,000, राज्य पावड्यार 2,00,000 आणि राष्ट्रीय पावड्यार 5,00,000 रुपयांची इनामां जिखपाचीही संद. आमच्या मातयेतल्यो आमच्यो काणयो आता आख्या देशाक दाखयात. आयजूच जेम्स ऑफ इंडियात वाटेकार जायात.

ऐकपैन हो किशोर कुमार ह्यांनी भारतीय संगीतात अनेक प्रकारचे प्रयोग केले. यॉडलिंग ही संकल्पना त्यांनीच पहिल्याच फाउट बॉलिवूड गीतातल्यान अंतर्भूत केली. ताणी पहिल्याच फाउट हो प्रकार भारतात हाडिल्लो. ताणी जिमी रॉजर्स आणि टेक्स मार्टन हांच्या कडल्यान प्रेरित जाऊन ही संकल्पना आपणायली. किशोर कुमार हांचो जो आवाज तांच्या जन्मदिसा निमतान एफ एम रेनबोच्या वितरणात.

नमस्कार, हा मानसी आणि वसात काय मुखेल खबरो. नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स संसदीय पक्षाचे मंगल मिलन ह्या नावान वळखतात ते सप्तकी रणनीती बसका आज संसद घरात झाले. हे बसकेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि हेर फुडारी हजर आशिल्ले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी सांगले, इराणात वॉशिंग्टनाकडेन कबलात करपाची निमाणी संद मेळा. इराण आणि आखाती राज्यांनी मुत्सद्देगिरीचो उलो मारले उपरांत नियोजित लष्करी कारवाय तात्पुरती स्थगित केल्ल्याचो दावो ताणी केला. दिल्लीच्या जंतर मंतराचेर आणि देशातल्या हेर सुवातींनी हालीच जाल्ल्या विद्यार्थ्यांच्या निषेधांत वांटो घेवपी आंदोलकांचेर नोंद जाल्ली एफआयआर बंद करपाक वा फाटी घेवपाक दिल्ली सरकार आणि वेगवेगळ्या राज्य सरकारांक मेकळीक आसा अशें सर्वोच्च न्यायालयान स्पष्ट केला. नीट प्रश्नाचेर विद्यार्थ्यांनी केल्ल्या निषेधा वेळार पुलिसांनी केल्ल्या कथीत कारवाय सयत जायत्या प्रश्नाचेर विरोधकांनी बोवाळ घाल्ल्यान लोकसभा दनपरां 2 वरां स्थगीत केल्या जाल्यार राज्यसभा दनपरां 12 वरां स्थगीत केली. केरळातल्या 14 जिल्ह्यातल्या 12 जिल्ह्यांनी आज व्हड पावस पडपाचो ऑरेंज अलर्ट वेधशाळेन जाहीर केला. तिरुवनंतपुरम आणि कोल्लम सोडल्यार केरळातल्या सगळ्या जिल्ह्यांखातीर एकांतात चढ पावस पडपाचे संकेत दिवपी ऑरेंज अलर्ट जारी केला. अनुसूचित जमातीक विधानसभा वेचणुकेंत आरक्षण मेळचे म्हण राज्य सरकाराच्या केंद्राकडेन सगळे तरेचे यत्न सुरू आसात अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. धनगर समाजाचो अनुसूचित जमातींत आसपाव जावचो म्हण मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हे परतून केंद्राकडेन प्रस्ताव मांडपा सयत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांचे कडेन चर्चा करतले अशें धनगर समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकर हांणी सांगले. खेळा आणि तरणाटे व्यवहार संचालनालयान गोयच्या खेळा प्राधिकरणाच्या सहकार्यान ब्रिजिंग सायन्स आणि स्पोर्ट्स या संकल्पनेचेर आधारित प्रशिक्षक आणि शारीरिक शिक्षण शिक्षका खातीर अप्लायड स्पोर्ट्स सायन्स या विषयाचेर 3 दिसांची क्षमता निर्माण कार्यशाळा 3 ते 5 ऑगस्ट मेरेन पेडे म्हापसा आयोजित केल्या. चवथीच्या दिसांनी जावपी रेल्वे प्रवाशांची गर्दी आणि ते खातीर प्रवाशांक जावपी त्रास मतीत घेऊन कोकण रेल्वेन मध्य रेल्वेच्या सहकार्यान 246 खाशेल्या प्रवासी गाड्यांची व्यवस्था केल्या अशी माहिती कोकण रेल्वेचे मुखेल जनसंपर्क अधिकारी सुनील नाडकर हांणी दिल्या. दुधातली भेसळ रोखडीच बंद केली ना जाल्यार भारतातल्या उण्यात उण्या 87% लोकसंख्येक कॅन्सर जावंक शकता अशी शिटकावणी संसारीक भलायकी संघटनेन दिला असो दावो करून सोशल मिडियाचेर एक बनावट खबर पातळत असा. ही खबर फटीची असा अशें सरकारान स्पष्ट केला. स्वतंत्र सेनानी आणि समाजसुधारक उत्कलमणी पंडित गोपबंधू दास हांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी नवी दिल्लीत केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नशामुक्त युवा अभियान सुरू केला. ब्रिक्स भ्रष्टाचार विरोधी कार्यपंगडाची आणि मालमत्ता पुनर्प्राप्ती विषयक ब्रिक्स तज्ञ नेटवर्काची दुसरी बसका आज हैदराबाद तेलंगणा हांगा सुरू जाता. ह्यो आशिल्ल्यो काही मुखेल खबरो.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

0: कित्याक म्हणूंक सोदताय
1: हांव जाय तें म्हणून
0: लोकांक तर कोंकणीक आतां म्हळ्यार लोकां लागीं नाचोंक जाता
1: आरे तूं पयलो कितें सोदमताय तूं सोदमताय इंग्लीश कांतारा म्हणल्यार लोक इंग्लीश भाशेन नाचता म्हणून
0: डेफिनेटली लोक नाचता फॉक्स ट्रॉट चा चा चा हसल बस स्टॉप
1: अरे फॉक्स ट्रॉटाक कोंकणी नांव रे इंग्लीश कित्याक सांगता डू यू नो द नेम ऑफ द फॉक्स ट्रॉट इन कोंकणी
0: व्हाट इज इट
1: द नेम ऑफ द फॉक्स ट्रॉट इन कोंकणी इज अंतोन जुआव फेर्नांडीस
0: अरे वा
1: अरे
0: आणि चा चा चा
1: चा चा चा इज पेद्रो कायतान रोड्रिगीस
0: आणि बस स्टॉप
1: दुमिंग इनास पियादाद पॉस्कोटो यू डोंट नो एनीथिंग
0: हाउ टू रिएक्ट कांतारा म्हणून इन इंग्लिश आय विल सिंग इन इंग्लिश द सेम सॉन्ग आय वॉन्ट यू टू सिंग इन कोंकणी आय चॅलेंज यू
1: यू चॅलेंज
0: मी थाउजंड
1: नॉट थाउजंड बट रुपीज
0: रुपीज एनी ऑलराइट स्टॉप द वर्ड

तुमचे दायज तुमचो अभिमान गोयचे सांस्कृतिक दायज आणि जाग्या जाग्याचे वैभव सगळ्यांक दाखोवपाची ही आसा भांगराची संद. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जेम्स ऑफ इंडिया उपक्रमावरवी गोयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय प्लॅटफॉर्म. आयजूच गुगल प्ले स्टोर वा एपल एप स्टोरावेल्यान वेव्स ओटीटी एप डाउनलोड करात आणि माय वेव्स सेक्शनात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओज, रील, डॉक्युमेंटरी, पॉडकास्ट, व्लॉग वा हेर अनोख्यो डिजिटल व्हिडिओ कलाकृती 31 ऑगस्ट 2026 मेरेन अपलोड करात. वांगडाच जिल्हो पावड्यार 50,000, राज्य पावड्यार 2,00,000 आणि राष्ट्रीय पावड्यार 5,00,000 रुपयांची इनामां जिखपाची ही संद. आमच्या मातयेतल्यो आमच्यो काणयो आता आख्या देशाक दाखयात. आयजूच जेम्स ऑफ इंडियात वाटेकार जायात.

श्रोते हो एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकता आहात भावगीतांचा हा कार्यक्रम आणि कार्यक्रमाची ही सुरुवात होती हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेल्या मंगेश पाडगावकरांच्या या गीतानं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं आणि कार्यक्रमात यानंतर रवींद्र साठे आणि अनुराधा मराठे. ऐकूया डॉक्टर राहुल देशपांडे यांचं हे गीत निळा निसर्ग या संग्रहासाठी राहुल खोरपडे यांचं संगीत.

रवींद्र साठे आणि अनुराधा मराठे यांनी गायलेल्या या गीतानंतर श्रोते हो श्रीधर फडके ऐकूया लीलाव या संग्रहासाठी प्रवीण दवणे यांचं हे गीत.

गीतांचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. यानंतर डॉक्टर सलील कुलकर्णी, बाबा बोरकर यांचं हे गीत.

डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी गायलेल्या या गीतानंतर श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटी लता मंगेशकर. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना कवी ग्रेस यांची मैत्र जीवांचे या संग्रहासाठी.

श्रोते हो लता दिदींचा हा सूर मैत्री जीवांचे या संग्रहासाठी कवी ग्रेस यांची रचना संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि या गीताबरोबरच समाप्त होत आहे आजचा भावगीतांचा हा कार्यक्रम. 2:30 झालेले आहेत. आपला निरोप घेते मी चारुशीला ओरिनाच्या साथीनं. यानंतर पश्चिमी संगीत ऐकत रहा FM रेनबो. या क्षणी मुखेल खबरं.

नमस्कार, मानसी आणि व्यवसायात काय मुखेल खबरो. केंद्रीय युवा व्यवहार आणि खेळामंत्री पदक विजेत्यामध्ये भांगरा पदक विजेतो अनाहत सिंग आणि कांस्य पदक जिंकपी भारतीय दादल्यांच्या कनिष्ठ पंगडाचा आर्यवीर देवान, युशा नफीस आणि गुरवीर सिंग हांचा आसपाव आशिल्लो. नॅशनल डेमॉक्रेटीक अलायन्स संसदीय पक्षाची मंगल मिलन ह्या नावान वळखता ती सप्तकी रणनीती बसका आज संसद घरात झाली. या बसकेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय घरमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आणि हेर फुडारी हजर आशिल्ले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी सांगले की इराणाक वॉशिंग्टनाकडेन कबलात करपाची निमाणी संद मेळ्ळ्या. इराण आणि आखाती राज्यांनी मुत्सद्देगिरीचो उलो मारल्या उपरांत नियोजित लष्करी कारवाय तात्पुरती स्थगीत केल्ल्याचोय दावो तांणी केला. गिरायक व्यवहार, अन्न आणि भौशिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी हांणी राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक 2024 खाला खंयच्याच राज्यांक आणि लाभार्थ्यांक अन्नधान्याची उणीव जावची ना हाजेर भर दिला. आज राज्यसभेत प्रश्न वेळार पूरक प्रश्नांक जाप देतना श्री जोशी हांणी सांगले की राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती विधेयक 2026 मसुद्याचेर टिप्पणी आणि सुचवण्यो राज्य सरकाराकडल्यान आपयल्यात. दिल्लीच्या जंतर मंतराचेर आणि देशातल्या हेर सुवातींनी हालीच जाल्ल्या विद्यार्थ्यांच्या विरोधात वाटो घेवपी आंदोलकाचेर नोंद जाल्ली एफआयआर बंद करपाक वा फाटी घेवपाक दिल्ली सरकार आणि वेगवेगळ्या राज्य सरकारांक मेकळीक आसा अशें सर्वोच्च न्यायालयान स्पष्ट केला. नीट प्रश्नाचेर विद्यार्थ्यांनी केल्ल्या निषेधा वेळार पुलिसांनी केल्ल्या कथीत कारवाय सयत जाय त्या प्रश्नाचेर विरोधातल्यान बोवाळ जाल्ल्यान लोकसभा दनपारां 2 वरां मेरेन जाल्यार राज्यसभा दनपारां 12 वरां मेरेन स्थगीत केल्या. स्वतंत्र सेनानी आणि समाजसुधारक उत्कलमणी पंडित गोपबंधू दास हांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी नवी दिल्लीत केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नशा मुक्त युवा अभियान सुरू केला. ब्रिक्स भ्रष्टाचार विरोधी कार्यपंगडा आणि मालमत्ता पुनर्प्राप्ती विषयक ब्रिक्स तज्ञ नेटवर्काची दुसरी बसका आज हैदराबाद तेलंगणा हांगा सुरू जाता. अनुसूचित जमातीक विधानसभा वेचणुकीत आरक्षण मेळचे म्हण राज्य सरकारच्या केंद्राकडेन सगळे तरेचे यत्न सुरू आसात असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीन आसपाव जावचो म्हणून मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हे परतून केंद्राकडेन प्रस्ताव मांडपा सयत केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांचेकडेन चर्चा करतले. खेळ आणि तरणाटे व्यवहार संचालनालयान गोयच्या खेळा प्राधिकरणाच्या सहकार्यान ब्रिजिंग सायन्स आणि स्पोर्ट्स या संकल्पनेचेर आधारित प्रशिक्षक आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांखातीर अप्लायड स्पोर्ट्स सायन्स या विषयाचेर 3 दिसांची क्षमता निर्माण कार्यशाळा 3 ते 5 ऑगस्ट मेरेन पेडे म्हापसा आयोजित केल्या. चवथीच्या दिसांनी जावपी रेल्वे प्रवाशांची गर्दी आणि त्या खातीर प्रवाशांक जावपी त्रास मतीन घेवन कोकण रेल्वेन मध्य रेल्वेच्या सहकार्यान 246 खाशेल्या प्रवासी गाडयांची व्यवस्था केल्या अशी माहिती कोकण रेल्वेचे मुखेल जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर हांणी सांगले. दुधातली भेसळ रोखडीच बंद केली ना जाल्यार भारतातल्या उण्यात उण्या 87% लोकसंख्येक कॅन्सर जावंक शकता अशी शिटकावणी संसारीक भलायकी संघटनेन दिल्या असो दावो करून सोशल मिडियाचेर एक बनावट खबर पातळत आसा. ही खबर फटीची आसा अशें सरकारान स्पष्ट केला. आणि केरळातल्या 14 जिल्ह्यातल्या 12 जिल्ह्यांनी आयज व्हड पावस पडपाची शिटकावणी वेधशाळेन दिल्या, तशेंच ऑरेंज अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

नमस्कार, हवामान श्रेणी व्यवसायात काय मुखेल खुबरो. नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स संसदीय पक्षाचे मंगल मिलन ह्या नावान वळखता ते सप्तकी रणनीती बसकाय संसद घरात झाली. हे बसकेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, विदेश व्यवहार मंत्री डॉ जयशंकर आणि हेर फुडारी हजर आशिल्ले. अमेरिकेचे अध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी सांगले की इराणाक वॉशिंग्टनाकडेन कबलात करपाची निमाणी संद मेळ्या. इराण आणि आखाती राज्यांनी मुत्सद्देगिरीचो उलो मारले उपरांत नियोजित लष्करी कारवाय तात्पुरती स्थगीत केल्याचोय दावो ताणी केला. गिरायक व्यवहार अन्न आणि भौशिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी हांणी राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती विधेयक 2024 खाला खंयच्याच राज्यांक आणि लावार्थ्यांक अन्नधान्याची उणीव जावची ना हाचेर भर दिला. आयज राज्यसभेन प्रश्नवेळार पूरक संस्थांक जाप दितना श्री जोशी हांणी सांगले की राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती विधेयक 2024 मसुद्याचेर सुचोवण्यो राज्य सरकाराकडल्यान आपयल्यात. दिल्लीच्या जंतर मंतराचेर आणि देशातल्या हेर सुवातींनी हालीच जाल्ल्या विद्यार्थ्यांच्या निषेधांत वांटो घेवपी आंदोलकांचेर नोंद जाल्ली FIR बंद करपाक वा फाटी घेवपाक दिल्ली सरकार आणि वेगवेगळ्या राज्य सरकारांक मेकळीक आसा अशें सर्वोच्च न्यायालयान स्पष्ट केलां. नीट प्रश्नाचेर विद्यार्थ्यांनी केल्ल्या निषेधा वेळार पुलिसांनी केल्ल्या कथीत कारवाई सयत जायत्या प्रश्नाचेर विरोधातल्यान बोवाळ जाल्ल्यान लोकसभा दनपारां 2 वरां मेरेन जाल्यार राज्यसभा 12 वरां मेरेन स्थगीत केल्ली. स्वतंत्र सेनानी आनी समाजसुदारक उत्कलमणी पंडीत गोपबंधू दास हांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी नवी दिल्लीत केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नशामुक्त युवा अभियान सुरू केला. ब्रिक्स भ्रष्टाचार विरोधी कार्यपंगडाची आनी मालमत्ता पुनर्प्राप्ती विषयक ब्रिक्स तज्ञ नेटवर्काची दुसरी बसका आयज हैदराबाद तेलंगण

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.

आकाशवाणी पणजी जाणून घेऊया आज आमच्या एफएम रेनबो सेवेन विथ रावचिले मुख्य लक्षकार यावेळी 5:35 ऐकूपा करावात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. आज हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत पंडित गणपती भट हांचे गायन तुमकां आयकूंक मेळटले. आपल्या गायनात ते सादर करतले राग गोरख कल्याण. सवरा 5 आस्वाद घेऊया रेनबो सांज कार्यावळीचो, जाल्यार 7:10 फोन इन हॅलो चित्ररंजन. रातच्या 8 आयकुपा करावात कातारां. 8:30 गीता सदाबहार. 9:15 कार्यावळ ट्युजडे ट्विस्ट. 10:05 पश्चिमी संगीताची कार्यावळ द कंट्री म्युझिक आर. 11:10 हार्ट टू हार्ट. तर आमच्यो एफएम रेनबोच्यो कार्यावळी तुम्ही सकाळच्या 6 ते सांजेच्या 12:05 मेरेन ऐकू येता 105.5 मेगाहर्ट्झ एफएम रेनबो चॅनलाचेर.

गोंयचे दायज तुमचो अभिमान. गोंयचे सांस्कृतीक दायज आनी जाग्या जाग्याचे वैभव सगळ्यांक दाखोवपाची ही आसा भांगराची संद. केंद्र सरकाराच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जेम्स ऑफ इंडिया उपक्रमावरवी गोयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय प्लॅटफॉर्म. आयजूच गुगल प्ले स्टोर वा एपल एप स्टोरावेल्यान वेव्स ओटीटी एप डाउनलोड करात आणि माय वेव्स सेक्शनात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओज, रील, डॉक्युमेंटरी, पॉडकास्ट, व्लॉग वा हेर अनोख्यो डिजिटल व्हिडिओ कलाकृती 31 ऑगस्ट 2026 मेरेन अपलोड करात. वांगडाच जिल्हो पावड्यार 50,000, राज्य पावड्यार 2,00,000 आणि राष्ट्रीय पावड्यार 5,00,000 रुपयांची इनामां जिखपाची संद. आमच्या मातकेतल्यो आमच्यो काणयो आता आख्या देशात दाखयात. आयजूच जेम्स ऑफ इंडियात वाटेकार जायात.

वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी।

105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो, तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबोच्या कार्यावळी. 5:35 झालेली असतात. ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत तुमका येवकार. कार्यावळीत आज ऐकूया पंडित गणपती भट हांचे गायन. आपल्या गायनात ते सादर करतात राग गोरख कल्याण.

105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो, तुम्ही ऐकतात कार्यबळ रेनबो सांज. मोगळ्याक बनो, भारताचो पहिलो अणुकेंद्रीय संशोधक विक्रियक म्हळ्यारच न्युक्लियर रिसर्च रिएक्टर अप्सरा, जो आशियातलोय पहिलो अणुकेंद्रीय विक्रियकय आसा, 4 ऑगस्ट 1956 दिसा ताका गंभीरताय ताका मान्यताय मेळ्ळी आनी 20 जानेवारी 1957 दिसा प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू हांणी तो अधिकृतपणान उक्तावण केल्लो. 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो, तुम्ही ऐकतात रेनबो सांज.

तुमचे दायज, तुमचो अभिमान, गोयचे सांस्कृतिक दायज आणि जाग्या जाग्याचे वैभव सगळ्यांक दाखवपाची ही असा भांगराची संद. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जेम्स ऑफ इंडिया उपक्रमावरवी गोयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय प्लॅटफॉर्म. आयजूच गुगल प्ले स्टोर वा एपल एप स्टोरावेल्यान वेव्स ओटीटी एप डाउनलोड करात आणि माय वेव्स सेक्शनात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओज, रील, डॉक्युमेंटरी, पॉडकास्ट, व्लॉग वा हेर अनोख्यो डिजिटल व्हिडिओ कलाकृती 31 ऑगस्ट 2026 मेरेन अपलोड करात. वांगडाच जिल्हा पावड्यार 50,000, राज्य पावड्यार 2,00,000 आणि राष्ट्रीय पावड्यार 5,00,000 रुपयांची इनामां जिखपाचीही संद. आमच्या मातयेतल्यो आमच्यो काणयो आता अख्ख्या देशाक दाखयात. आयजूच जेम्स ऑफ इंडियात वाटेकार जायात.

105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो कार्यावळाचा रेनबो सांज तुम्ही ऐकतात. 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो चॅनलाचे रहा अंजली तुमच्या सांगाताक या खिणाक कार्यावळीत या खिणाक ऐकूया वैशाली माडे हांचं स्वर या गीता खातीर.

या शास्त्रज्ञांनी एक्सिलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्रीवरवी विश्लेषण करून ताची पिराय थारायल्या. हे झाड लागसरच्या इतिहासीक बांदावळी पयलीचे आसून ते पुर्विल्ल्या सैमीक रानाचो उरिल्लो अवशेष अशे संशोधनातल्यान स्पष्ट जाला. 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळ रेनबो सांज.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.
1: एकशे पांच चर्मीक हर्ड्स एफ एम रेनबो मगर एक महीने तुम्हें एक कार्यावल रेनबो सांस कार्यावल या खेणा आयकू.

105 मेगा हर्ट्स एफ एम रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळ रेनबो सांज. मोगळेक बेनो, नासान आपलो SGI ऑल्टिक्स 3000 सुपर कम्प्युटर KC हें टोपण नांव दिलें आयच्या दिसा 4 ऑगस्ट 2004 दिसा भारतीय वंशांची अंतरिक्ष यात्री कल्पना चावला हांच्या मानान हें नांव टोपण नांव तांणी आपल्या सुपर कम्प्युटराक दिल्लें. आनी ह्या सुपर कम्प्युटराची खासियत म्हळ्यार अशी की हो संवसारांतलो पयलो सिंगल सिस्टम इमेज लुनाक्स सुपर कम्प्युटर. 105 मेगाहर्ट्ज FM रेनबो तुमी आयकतात कार्यावळ रेनबो सांज.

0: बनाएंगे। कशा आवडलें इश्टन हो, सांगात आनी तुमी बी गुणगणात की
1: एकदम
0: हालो म्हाका अमकी गीत जाय अमकी गीत जाय मागले म्हणून कार्यक्रम आमी वेगळे तरेन करपाचो

0: गीत बनाएंगे. कशा आवडलं इष्टनो सांगा तर, आणि तुम्ही बी गुणगुणात की हालो म्हाका अमकी गीत जाय अमकी गीत जाय मागले म्हणून कार्यक्रम आम्ही वेगळे तरेन करपाचो यत्न करूया, काही मनातले मनोगत व्यक्त करूया. आणि इष्टनो तुमकां चली भुरग्यांक सांगता की लेडिजांक आमची भयणी तुम्ही फोन करात, आकाशवाणी तुमचीय बी आसा हाली लेडीज फोन करून आहात तुम्ही करात, तुमकांय उलोवपाक कळटा अशें भरभरून उलयात, तुमच्या मनातल्यो कविता सादर करात, कितें तरी करात, वेगळो कार्यक्रम करात. आयज म्हज्या मनातलें गीत त्यो गीत नाही जन्मा. नमस्कार.
1: चडान चड देव बरें करून आमच्या खातीर इतले बरे कॉल करून तुम्ही आपले मनातले मनोगत व्यक्त करता त्या खातीर. तुमचे गीत ऑलरेडी बॅकग्राऊंडाक सुरू झाले असा, एन्जॉय. तर मोगळ्याक पयन बेगिनात बेगीन फोन उखलात आनी आमकां फोन करात. आमचो फोन नंबर तुमचे कडेन ऑलरेडी आसा, हांव तुमच्या फोनाची वाट पळयतां.

संगीत फिल्मा खातीर हो आवाज अनुराधा पौडवाल हांचो, आनंद मिलिंद हांचे संगीत रचना जाल्यार गीत रचना संतोष आनंद हांची. 105.4 मेगाहर्ट्झ एफएम रून भोवतू मेळकतात कार्यावळ. फोन इन हॅलो चित्रंजन. आमच्या कार्यावळीत फोन करपा खातीर आमचो फोन नंबर आसा 2421285 किंवा 2224457. बेगिनात बेगीन आमकां फोन करात आनी तुमची गितां तुमच्या मेरेन हांव पावयतलें. आतां बरोबर 7:20 आयकुपाक रावात कोंकणींतल्यान प्रादेशीक खबरो आमच्या ह्या चॅनलाचेर. परत मेळची 7:30 वरांचेर ह्याच कार्यावळींत.

0: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात का मुखेल खबरो. मुख्यमंत्र्यांनी उजो पालोवपी दळाच्या नवीन वाहनांक पांचवो वांटो दाखयलो. वेर्णा हांगाच्या न्याय वैजकीय विज्ञान संचालनालयात न्यायवैजक मानसशास्त्र विभाग आनी ई पेशी व्हिडिओ कॉन्फरन्सींग सुविधेचो मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी उक्तावण जाले. साखळेंतल्या रवींद्र भवनांत मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी यंग इनोव्हेटर्स स्टेम लॅब कार्यक्रमा अंतर्गत ऑगमेंटेड रियलिटी आनी व्हर्च्युअल रियलिटी कार्यशाळेचें उक्तावण जालें. खेळ आनी युवा वेव्हार संचालनालयान आयोजीत राज्यस्तरीय मुल्की सेवा फुटबॉल सर्तीत वीज खात्यान उदका साधन खात्याचेर 2-0 गोल फरकान जैत जोडलें. आतां पुराय खबरो. मुख्यमंत्र्यांनी उजो पालोवपी दळाच्या नवीन वाहनांक पांचवो बोटो दाखयलो. गोंयची आपतकालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करपाक मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज पणजेंत उजो पालोवपी आनी आपतकालीन सेवा संचालनालय हांगा उजो पालोवपी दळाक नवीन वाहनां दिलीं. सुमार 22 कोटी वयर रुपयांची गुंतवणूक आशिल्ल्या ह्या ताफ्यात मध्यम आकाराचे 8 वॉटर टेंडर्स, घातक पदार्था कडेन संबंधित घडणुको हातरापी विशेष वाहनां आनी 8 कार्यान्वीत मोटरसायकली आसपावता. ह्या वेळार उलयतना मुखेलमंत्र्यांनी म्हळें की ह्या नवीन वाहनांक लागून उजो पालोवप, बचाव कार्य आनी आपत्ती निवारणामदली क्षमता अधिक सुदारतली. प्रत्येक नागरिकाची सुरक्षा आनी जिवीत तशेंच मालमत्तेचें संरक्षण हें सरकाराचें सर्वोच्च प्राधान्य आशिल्ल्याचें तांणी सांगलें. ह्या आधुनीक उजो पालोवपी यंत्रणाची आपतकालीन सेवेची तांक वाडोवपाक आनी आपत्तीच्या वेळार जलद अधिक प्रभावी सेवा दिवपाक मजत जातली. ही वाहनां काणकोण, कुडचडे, वास्को, पिलेण, पेडणे, मडगांव आनी फोंड्या हांगा उजो पालोवपी केंद्रार तैनात करतले. वेर्णा हांगाच्या न्यायवैजकीय विज्ञान संचालनालयात न्यायवैजक मानसशास्त्र विभाग आनी ई पेशी व्हिडिओ कॉन्फरन्सींग सुविधेचे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी उक्तावण जाले. हाचे वरवीं गोंय आपली न्याय वैजकीय विज्ञान आनी फौजदारी न्याय वेवस्था अधिक मजबूत करतले. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ह्या दोनूय सुविधांचें उक्तावण केलें.
1: सगळ्यात पयली इट इज अ लाँग पेंडींग इश्यूज ऑफ द फॉरेन्सीक डिपार्टमेंट. हाचे जे आशिल्ले जे आज रिझॉल्व जाता आसतना म्हाका खूब बरें दिसता. फॉरेन्सीक सायकोलॉजिकल डिव्हिजन आनी व्हिडिओ कॉन्फरन्सींग फेसिलिटीज फॉर द ई पेशी न्याय संहिता हाजे आज इनॉग्रेशन केले. आमी सातत्यात पळयतात स्ट्रेंथनिंग फॉर द गोवाज क्रिमिनल जस्टीस सिस्टम हे करपा खातीर टायम टू टायम वी हॅव टेकन मेजर्स

0: স্টেপ হ্যা তুত্যা নন্দিতা দো ইম্প্রুভমেন্ট ইন এ ফরেন্সিক সায়েন্স হাতুত্যানই আমি সাতত্যাত করিত আসা।
1: आमच्या खबराकारांनी दिल्या माहितीप्रमाण नवीन न्यायवैजक मानसशास्त्र विभागात पॉलिग्राफ तपासणी आणि लियर्स व्हॉइस अनलायझर यासारख्या प्रगत वैज्ञानिक साधनां सादर करतले. राज्याभायर प्रयोगशाळांचे निमूनराव पुणे जातले आणि फौजदारी तपासाचो वेग आणि अचूकता सुधारतली.
0: लोकांक वेवस्थीत रित्या न्याय मेळपाक जाय ताज्या खातीर ताजी इन्वेस्टिगेशन प्रोपर जावप ही गरजेची आसता आनी ती इन्वेस्टिगेशन प्रोपर करपा खातीर त्या पद्दतीचो लॅब सेटअप ही फेसिलिटीज करपूय तितकेंच गरजेचें आशिल्लें. तें पॉलिग्राफीक सिस्टम वीच इज वर्थ कॉस्ट ऑफ रुपीज 28 लॅक्स, लेयर्ड वॉयस एनलायझर वीच इज कॉस्ट ऑफ रुपीज 35 लॅक्स हे आज आमी हाडपाक शकले. व्हिडिओ कॉन्फरन्सींग फेसिलिटीज वीच इज ऑलवेज कोर्ट इज ऑल्सो प्रोमोटींग ती ई पी सी न्याय संहिता भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत 5 EPC व्हिडिओ कॉन्फरन्सींग रूम वीच इज कॉस्ट अप्रॉक्सिमेटली 41 लॅक्स रुपीज तेय बी आज आमी हांगासर स्टार्ट केले.
1: नार्को चाचणी सयत पॉलिग्राफी तशेंच फिंगरप्रिंट एनालिसीस करपाची सोय आतां ह्या फाट्याक लागून उपलब्ध जातली. गोंयांत BSc फॉरेन्सीक सायन्स अभ्यासक्रम सुरू जाला आनी हाका लागून तपासा खातीर आवश्यक आशिल्ले मनीसबळ लेगीत गोंयांत उपलब्ध जातले अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सांगले. सांखळीतल्या रविंद्र भवनांत मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं यंग इनोव्हेटर्स स्टॅम लॅब कार्यक्रमा अंतर्गत ऑगमेंटेड रियलिटी म्हळ्यार AR आनी व्हर्च्युअल रियलिटी म्हळ्यार VR कार्यशाळेचें उक्तावण जालें. हो कार्यक्रम गोवा सरकाराच्या विज्ञान तंत्रज्ञान आनी कोयर वेवस्थापन विभागान गोवा राज्य विज्ञान आनी तंत्रज्ञान परिशद, इंडो US विज्ञान आनी तंत्रज्ञान मंच, US मिशन इंडिया आनी स्टीम व्हर्सिटी हांच्या सहकार्यान आयोजित केला. ऑगमेंटेड रियलिटी आनी व्हर्च्युअल रियलिटी आनी हेर म्हत्वपूर्ण आनी उदेत्या तंत्रज्ञानामधल्या फुडारां खातीर आवश्यक कुशळटाय विद्यार्थ्यांक प्रदान करप हो ह्या कार्यशाळेचो उद्देश आसा अशें मुखेलमंत्र्यान ह्या वेळार उलयतना सांगलें.
0: एट प्रेझेंट आमी नवीन नवीन जे शिकता तितूंत जस्ट तुका शिकपाची संद मेळ्ळी बिकॉज आर्टिफिशियल इंटेलिजन्स इट इज अ व्हर्च्युअल रियलिटी एक्सटेंडेड रियलिटी रोबोटीक डेटा सायन्स सायबर सेक्युरिटी आनी वेरियस थिंग्स बट हे फ्युचर आसतले अशेंच हांव म्हणटा. हाज्याय पेक्षा न्यू टॅक्नोलॉजी इन फ्युचर ही येवपाकूय शकता म्हणजे आमकां ताच्या खातीर रेडी रावचें पडटलें.
1: ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. X आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. गोंयची दुर्मीळ आनी पारंपारीक कावी कला जतन करपी फामाद कलाकार सागर नायक मुळे हांणी एक अत्यंत खोशयेची खबर दिल्या. भारताच्या राष्ट्रपती कडच्यान 15 ऑगस्ट स्वातंत्र्या दिसा ह्या निमतान मेळपी अधिकृत निमंत्रण पत्रिकेचेर ह्या वर्सा गोंयच्या पारंपारीक कावी कलेचे डिझायन पळोवंक मेळटले. सागर नायक मुळे हांणी खोस व्यक्त करत गोंयच्या मातयेचो आनी संस्कृतीचो हो व्हड गौरव अशें म्हळां. आमची तांबडी माती आनी पारंपारीक कला आयज खऱ्या अर्थान सुंदर आनी भांगरा खिणांतल्यान वता. भारत सरकार राष्ट्रपती आणि भारत मातेचे मनापासून आभार मानता असे त्यांनी म्हणा. गोवा अन्न आणि वखद प्रशासन म्हणजे FDA थिवी हांगा मॉडेल परिसरात धाड घाली आणि आवश्यक परवान्याशिवाय व्यवसाय चलोवप आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावेल्यान 2 खाद्यपदार्थांच्या दुकानांक बंद करपाचे आदेश दिले. तपासणे वेळार FDA अधिकाऱ्यांनी स्वच्छता मानक अन्न साठवणुकीच्यो पद्धती आणि कायदेशीर नियमांचे पालन याविषयी पळवणी केली. ह्या 2 आस्थापनांनी गंभीर त्रुटी सापडिल्ल्यान प्रशासनान बेगोबेग कारवाय केल्या. पेडणे वजरी हांगा एका दुग्ध उत्पादक शेतकऱ्यान गोंय सरकाराच्या मुख्यमंत्री सुधारित कामधेनू योजना आनी हेर कृषी उत्पादनाच्या मदतीन आपल्या उपजीविकेत बरोच बदल घडून हाडला. ह्या योजनेचे लावार्थी आनंद शेट्टी हांणी सांगले की ताणी सुमार 15 वर्सां आदी कामधेनू योजने अंतर्गत आपलो दुधाचो वेवसाय सुरू केलो आनी आतां ह्या वेवसायाच्या माध्यमांतल्यान ते आपल्या कुटुंबाचे पोट भरतात. ह्या योजनेन तांकां अधिक दूध दिवपी गायी आनी वैज्ञानिक पद्दतीन गोठो उबारपाक मदत मेळ्ळी. तशेंच दुग्ध वेवसाय उपकरण येवजणेचो लाभ घेवन तांणी दूध काडपाचें यंत्र, गवत कापपाचें यंत्र आनी जनरेटर खरेदी केले, जाका लागून कामाची कार्यक्षमता आनी दूध उत्पादनांत वाड जाली. सेंट्रल कोस्टल एग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट हांचे कडल्यान मेळिल्ल्या बियाण्यांनी तांकां 5व्या चाराची लागवड करपाक शक्य जालें, जाका लागून तांच्या जनावरांक उत्तम दर्जाचो चारो मेळप सुनिश्चित जालां.

0: गोवा सरकाराकडच्यान मेपी ह्या सर्वसमावेशक मदतीन दुधाचो वेवसाय बळकट जाता आनी आत्मनिर्भर गोवा संकल्पनेक बळगे मेळटा.
1: कामधेनू स्किमी अंडरगाई घेऊन धंदो चालू केला. आता म्हाका साधारण 15 वर्सां झाले ह्या धंद्यान. आम्ही हो धंदो चलोवन आमचे पोट भरतात. थंय त्या गोवर्मेंटा अंडर आमी मिल्कींग मशीन घेतले, ग्रास कटर घेतला, जनरेटर घेतला आणि त्याच्या हेचेर आम्ही दूध काढपाक आमकां फास्ट जाता आणि चारो बारीक करपाक मेळटा. म्हाका आयसीआर अंडर ग्रीन बॉर्डर करपाक केल्ले आहा, सहकार्य केल्ले आहा. आयसीआर ओल्ड गोवासून म्हाका तेंच्यांनी बी प्रोवायड केले आणि आयज हांवें एक गदरड लावन गायींक घालतात.
0: वर्ल्ड सर्क्युलर इकॉनॉमी फोरम 2026 निमतान देशभरात आयोजित जावपी पूर्व कार्यक्रमाचो एक भाग म्हणून गोंय राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळान शाश्वत प्लास्टीक कोयर वेवस्थापन, सर्क्युलर इकॉनॉमी म्हणल्यार चक्रीय अर्थवेवस्थेची तत्वां आनी मिशन लायफ ह्या उपक्रमाचेर आधारीत एका तांत्रीक सत्राचे आयोजन केले. ह्या कार्यक्रमात सरकारी अधिकारी, तज्ञ, थळाव्यो स्वराज्य संस्था, उद्देग, शैक्षणिक संस्था आनी विद्यार्थी हांणी हायब्रीड स्वरुपात म्हळ्यार प्रत्यक्ष आनी आभासी अशा दोनूय पद्दतींनी सहभाग घेतलो. हातूंत सुमार 140 सहभागी आशिल्ले. वर्ल्ड सर्क्युलर इकॉनॉमी फोरम 2026 हे अधिवेशन 15 ते 18 सप्टेंबर ह्या कालावधीत गांधीनगर, गुजरात हांगा आयोजित करतले. शाश्वत उदरगती खातीर उदेपी तंत्रज्ञान ह्या विशयाचेर विज्ञान शाखेच्या उच्च माध्यमीक शाळांच्या शिक्षकां खातीर गोवा राज्य शैक्षणिक संशोधन आनी प्रशिक्षण मंडळान एका दिसाची कार्यशाळा आयोजित केल्या. ही कार्यशाळा 14 ऑगस्टाक क्षितीज 2026 ह्या कार्यावळी वेळार डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनियरींग फातोर्डा हांगा सकाळी 9:30 ते 4:30 जातली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, बीग डेटा, 3D प्रिंटींग, इंटेलिजंट रोबोटिक्स, ड्रोन्स आनी डिजिटल ट्विन्स ह्या सारक्या नव्या तंत्रज्ञानाची म्हायती शिक्षकांक दिवपाच्या मुखेल हेतान ही कार्यशाळा घडोवन हाडल्या. खेळ आनी युवा वेव्हार संचालनालयान आयोजित राज्यस्तरीय मुलकी सेवा फुटबॉल सर्तीत वीज खात्यान उदका साधन खात्याचेर 2-8-0 अशा गोल फरकान हारोवन जैत जोडले. गोंय हवामान केंद्रान 4 ते 6 ऑगस्ट मेरेन राज्या खातीर हळडुवो इशारो जारी केला. उत्तर गोंय जिल्ह्यात कांय सुवातींनी व्हडा प्रमाणात पावस आनी वराक 40 ते 50 किलोमिटर वेगान वारें व्हांवपाची शक्यताय आसा. तशेंच 5 आनी 6 ऑगस्टाक हळडुवो इशारो लागू उरतलो. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. मुख्यमंत्र्यांनी उजो पालोवपी दळाच्या नवीन वाहनांक 5वो वावटो दाखयलो. वेर्णा हांगाच्या न्याय वैजकीय विज्ञान संचालनालयात न्याय वैजक मानसशास्त्र विभाग आनी ई पेशी व्हिडिओ कॉन्फरन्सींग सुविधेचे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी उक्तावण जाले. साखळीतल्या रवींद्र भवनात मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी यंग इनोव्हेटर स्टॅम लॅब कार्यक्रमांतर्गत ऑगमेंटेड रियालिटी आनी व्हर्च्युअल रियालिटी कार्यशाळेचे उक्तावण जाले. खेळ आनी युवा वेव्हार संचालनालयान आयोजित राज्यस्तरीय मुलकी सेवा फुटबॉल सर्तीत वीज खात्यान उदका साधन खात्याचेर 2-8-0 गोल फरकान जय जोडले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 चेर. नमस्कार.

0: 105.4 मेगा हर्ट्स एफ एम रेनबो, तुम्ही ऐकतात कार्यावळ. फोन इन. हॅलो, चित्रंजन पोळी आमच्या बरोबर या खिणा. कोण कॉलर असतात? हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: येस, कसे असतात?
1: बरं सर.
0: येस, तुमचे नाव सांगतात एकदा.
1: हा शिवा सावंत उलयता, आमोणीच्या.
0: आणि आज तुमका गीत खयचे देऊया?
1: दिलदले फिल्मातले गीत जाय आसले.
0: ओके, आणि हे गीत तुम्ही कोणाक डेडिकेट करपाक
1: सगळे
0: सोदता?
1: आमचे FM लिसनर आहा त्यांच्या लागून.
0: ओके, येस. चडान चड देव बरें करून बाब शिवा, आमकां रेगुलरली
1: ओके,
0: कॉल केल्ल्या
1: थँक्यू.
0: बद्दल. येस, तुमचें गीत हांवें ऑलरेडी सुरू केल्लें आसा. एन्जॉय यो सॉंग. उदित नारायण हांचो आवाज आसा ह्या गिताक. दिल जले फिल्मा खातीर हो आवाज. 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो, तुमी ऐकतात कार्यावळ. फोन इन. हॅलो चित्रंजन, आमकां फोन करपा खातीर आमचो फोन नंबर आसा 2421285 किंवा 2224457.

0: शर्मे घाट्स एफ एम रेनबो तुम्ही ऐकत करिया बरोबर फोन इन. हॅलो चित्रंजन पोळे आमच्या बरोबर या खिणाक कोण कॉलर असत. हॅलो
1: हॅलो, गुड इव्हनिंग मिस
0: गुड इव्हनिंग.
1: सिल्वेस्टर रॉड्रिगीज मिस पुचारी मागता.
0: येस सिल्वेस्टर कसो आसा.
1: बरं बरं बरं आहे मिस.
0: सो सांगायचं तुका गीत खंयचे तुम्ही.
1: लावीन चौके पिक्चर खंयचे काढतात ते.
0: आणि हे गीत तुम्ही कोणाक
1: जयपाल लावीन चौके दे मिस.
0: येस आणि हे गीत तुम्ही कोणाक डेडिकेट करपाक सोदता.
1: म्हणजे टिचिंग नॉन टिचिंग आणि स्टुडंट सेंट जेवीस कॉलेज म्हापसा. तसेच तुका तुझ्या फॅमिलीक मिस.
0: येस
1: थँक्यू
0: चडान
1: मिस.
0: चड देव बरें करून बाब
1: हॅव अ
0: सिल्वेस्टर.
1: नाईस इव्हनिंग.
0: येस यू टू. चडान चड देव बरें करून बाब सिल्वेस्टर. आमकां रेगुलरली कॉल केल्या बद्दल. लव इन टोकियो फिल्मा खातीर हो आवाज मोहम्मद रफी हांचो.

0: ಲತಾ ಮಂಗೇಶ್ಕರ್ ಯಕ್ಷ ಪಾಂಚೋಶ್ ಹಂಚದ ಸ್ವರ್ಯಾಗಿದ್ದಾಗ ಯಕ್ಷ ಪಾಂಚೋಶ್ ಚರ್ಮೆ ಗಹರ್ಡ್ ಸೆಫ್ ಎಮ್ ರೇನ್ಬೋ ಮಗಳ ಪೆನ್ನು ಯಾಗಿದ್ದ ಸಂಗತ ಫೋನ್ ಇನ್ ಚಿತ್ರರಂಜನ್ ಕರ್ಯಾವಳು ಹಂಗಾ ಸಪ್ತಾಹ ಒಂಜರಿ ತುಮಚೋ ಯಾ ಕರ್ಯಾವಳಿತಲ್ಯಾನ ನಿರೋಪ ಘೇತಾ ಚಡನ್ ಚಿರ ದೇವ ಬರೆ ಕರೂನ್ ತುಮಚ್ಯಾ ಫೋನ್ ಕಾಲ್ ಸ್ವಾಚ್ಯಾ ಮಾಧ್ಯಮತ್ಲ್ಯಾನ ತುಮಚೆ ಆಮಚೆ ಮೇರೆನ್ ತುಮಚೋ ಮೋಗ ಪಾವಿಲ್ಲ್ಯಾ ಬದ್ದಲ್ ಬರೋಬರ್ 7:58 ಜಲ್ಲಿ ಆಸಾತ್ ಆಮಚ್ಯಾ ಸ್ಟುಡಿಯೋತ್ಲ್ಯಾ ಗಡ್ಯಾಚೆ ಐಕೂಯಾ ಕೊಕಣಿತ್ಲ್ಯಾನ ಮುಖ್ಯಲ್ ಖಬ್ರು ಆಮಚ್ಯಾ ಸ್ಟುಡಿಯೋತ್ಲ್ಯಾನ್
1: नमस्कार, हांव राजश्री कामत आनी ह्यो सत्क मुखेल खबरो. वेर्णा हांगाच्या न्याय वैजकीय विज्ञान संचालनालयात न्याय वैजक मानसशास्त्र विभाग आनी ई पेशी व्हिडिओ कॉन्फरन्सींग सुविधेचे मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी उक्तावण जाले. गोयची आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करपाक मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी आयज पणजेंत उजो पालोवपी आनी आपत्कालीन सेवा संचालनालय हांगा उजो पालोवपी दळाक नवीन वाहनां दिली. साखळेंतल्या रविंद्र भवनांत मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंताच्या हस्तुकी यंग इनोव्हेटर्स स्टॅम्प लॅब कार्यक्रमा अंतर्गत ऑगमेंटेड रियलिटी आनी व्हर्च्युअल रियलिटी ह्या कार्यशाळेचें उक्तवण जालें. भारताच्या राष्ट्रपती कडच्यान 15 ऑगस्टाक स्वातंत्र्य दिसा निमित मेळपी अधिकृत निमंत्रण पत्रिकेचेर ह्या वर्सा गोंयच्या पारंपारीक कावी कलेचें डिझायन पळोवपाक मेळटलें. वर्ल्ड सॅक्युलर इकॉनॉमी फोरम 2026 निमतान देशभरांत आयोजीत जावपी पूर्व कार्यक्रमाचो एक भाग म्हणून गोंय राज्य प्रदुशण नियंत्रण मंडळान शाश्वत प्लास्टीक कोयर वेवस्थापन सर्क्युलर इकॉनॉमी तत्वां आनी मिशन लायफ हांच्या उपक्रमार आधारीत एका तांत्रीक सत्राचें आयोजन केलें. खेळ आनी युवा वेव्हार संचालनालयान आयोजीत राज्यस्तरीय मुलकी सेवा फुटबॉल सर्तीत वीज खात्यान उदका साधन खात्याचेर 2-0 गुण फरकान हारावन जैत जोडलें. बिहाराचे आदले राज्यपाल डी व्हाय पाटील हांच्या मरणाचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी घरमंत्री अमित शाह हांणी दुख्ख प्रकटायलां. गोंय हवामान केंद्रान 4-6 ऑगस्ट मेरेन राज्या खातीर हळडुवो इशारो जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

गोंयचे दायज तुमचो अभिमान. गोंयचे सांस्कृतीक दायज आनी जाग्या जाग्याचे वैभव सगळ्यांक दाखोवपाची ही आसा भांगराची संद. केंद्र सरकाराच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जेम्स ऑफ इंडिया उपक्रमावरवी गोयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय प्लॅटफॉर्म. आयजूच गुगल प्ले स्टोर वा एपल एप स्टोरावेल्यान वेव्स ओटीटी एप डाउनलोड करात आणि माय वेव्स सेक्शनात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओज, रील, डॉक्युमेंटरी, पॉडकास्ट, व्लॉग वा हेर अनोख्यो डिजिटल व्हिडिओ कलाकृती 31 ऑगस्ट 2026 मेरेन अपलोड करात. वांगडाच जिल्हो पावड्यार 50,000, राज्य पावड्यार 2,00,000 आणि राष्ट्रीय पावड्यार 5,00,000 रुपयांची इनामां जिखपाचीही संद. आमच्या मातयेतल्यो आमच्यो काणयो आता आख्या देशाक दाखयात. आयजूच जेम्स ऑफ इंडियात वाटेकार जायात.

105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो ऐकूया कातारा. कातारांच्या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक येवकार. कार्यावळीत या खिणाक ऐकूया आलिशा गोन्साल्वीस आनी विलियन आंताव हांचो जोड आवाज या कातारा खातीर.

जे मिक्सनचा आवाज आम्ही ऐकलं या कतारखातीर कतारांची ही कार्यावळ मुखार वर्तना ऐकूया. झेवियर आणि झेफ्रिनो डायस गायतात दोन नवऱ्यांची ओकल.

और वेलांचो आवाज या कतारा खातीर 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो या गीता सांगाताक या कतारा सांगाताक आयची ही कतारांची कार्यावळ हांगात सोंपता.

म्युजिकली यो एकशे 5 अंश 4 मेगाहर्ट्ज FM रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळी सदाबहार. सदाबहार गीतांच्या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार.

नमक हराम फिल्मा खातीर हो आवाज किशोर कुमार हांचो आर डी बर्मन संगीतकार आनी गीतकार आनंद बक्षी 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो तुमी ऐकतात कार्यावळ सदाबहार. आभास कुमार गांगुली म्हळ्यारच किशोर कुमार किशोरदा जे नाव कोणाक नवे न्हय पार्श्वगायक अभिनेता दिग्दर्शक निर्माता अशे रंगयाळ हे तांचे व्यक्तिमत्व. संगीताचे औपचारीक प्रशिक्षण नासतनाय आपल्या आवाजाच्या आनी संगीताच्या बळार तांनी आनी आपल्या या क्षेत्रा खातीर मोगाच्या बळार तांणी हिंदी फिल्म सृश्टीचेर 1960 ते 80 दशकांत हिंदी फिल्म सृश्टीचेर राज्य केलें म्हणपाक हरकत ना. तांची बहुमुखी प्रतिभा तांच्या कार्यांतल्यान दिसून येता. एक अजनबी हसीना सारखी रोमँटीक चिंगारी कोई भडके सारखी सोलफूल जाल्यार चिल चिल चिल्लाके सारखी कॉमेडी गितां तांणी आमकां दिल्यान. आज तांची जयंती. 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो तुमी ऐकतात कार्यावळ सदाबहार.

अनुरोध फिल्मा खातीर किशोर कुमार हांचो स्वर लक्ष्मीकांत प्यारेलाल, संगीतकार आनी गीतकार आनंद बक्षी 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो तुमी आयकतात कार्यावळ सदाबहार. आज जयंती किशोर कुमार हांची. तांचीच गितां आमी आयकतात सदाबहार गितांच्या कार्यावळींत. ह्या खिणाक लाल पत्थर फिल्मा खातीर हो आवाज किशोर कुमार हांचो. शंकर जयकिशन संगीतकार आनी गीतकार देव कोहली.

अभिनेता म्हण तांची नाम ना आसा 1958 तांचे चलती का नाम गाडी 1968 वर्सातले पडोसन सारख्या चित्रपटा खातीर जाल्यार नोकरी न्यू दिल्ली मुसाफीर ही तांची अजून कांय बाकीची फिल्मां. 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो तुमी आयकतात कार्यावळ सदाबहार.

आराधना फिल्मांतल्या रूप तेरा मस्ताना फिल्मा खातीर 1969 वर्सा तांकां पयलोच फिल्मफेअर अवॉर्ड मेळ्ळो. 28 नॉमिनेशन्स टोटल फिल्मफेअर अवॉर्ड्सा खातीर, जाल्यार 8 फिल्मफेअर अवॉर्ड्स तांच्या नांवार आसात. पार्श्वय गायना खातीर 105.4 मेगाहर्ट्झ एफएम दिनभर तुमी आयकतात कार्यावळी सदाबहार. आज आमी सदाबहार कार्यावळींत आयकतात किशोर दा हांची गीतां. आज तांची